मोगाळ एकप्यांक माई मोगाचो येवकार सुप्रभात आणि देव बरो दीस दिवं. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आणि तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. मोगाळ एकप्यानू आमकां आयकात न्यूज ऑन एअर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. आमची विविध भारती, म्हादय आणि FM रेनबो ही तिनूय चॅनलां तुमच्या सेवेक तत्पर आसात. आजवार बुधवार भारतीय सौर दीस 17 आषाढ 1948 म्हळ्यार 8 जुलै 2026 सकाळची 5 वरां जावन 55 मिनटां जातात आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. म्हादय चॅनल पणजे आकाशवाणी केंद्र आरंभ करता आपल्या पहिल्या सभेचो. येवकार सुप्रभात.

तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल मोगळ्याक पॅनू सोबर आजाद येता. कांयच खिणा भितर सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान तशेंच 6:05 मिनटांचेर इंग्लिशींतल्यान खबरो आयकपाक रावात.

0: 233 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. मोकळा ऐकप्यानू सोबरा जाऊन 10 मिनिटं आणि वेळ जाता आमचा आधार ह्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीची. त्या पहिली ऐकूया आजच्या दिवसाचं विचार किरण.
1: फकत झूट जिकप म्हणजे जैत मेळवप नाही, तर ज्या ज्या खेपे हार खाल्लो मनीस यशाच्या वाटेर चलपाक परत परत तयार जाता तेच खरे जैत असता. हे विचार असत नेपोलियन बोनापार्टांचे.

मोगाळेपणू तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल. सुवर जाऊन 11:13 जातात. सुरू करूया आमचा आधार ही भक्तिमय गीतांची कार्यावळ. आमच्या मनशाच्या जिणेन म्हणजेच मनीस जाती सगळ्यात व्हडलो आधार तो म्हटल्या देवाचो. आमच्या आवय बापाय फाटल्यान सगळ्यात पयली आमकां देवाचो आधार आसता. देवाची भक्ती त्याचबरोबर आध्यात्मिक ज्ञान हे सगळ्यात महत्वाचे. हे असल्यार मनीस कसलेय संकट आणि कसल्याय तरेचो त्रास सहन करपाक शकता, ताका सामोरे वचपाक शकता. आणि याच खातीर आमचो आधार ह्या कार्यावळीन आम्ही याद करता, आम्ही याद करता, आम्ही नामस्मरण करता देवाचे आणि प्रयत्न करता की आमच्या आध्यात्मिक तसेच भक्तिमय वातावरणात. मग ऐकपणू आमचो आधार ह्या कार्यावळीन पहिल्या सुवातेर ऐकूया वसंत आजगावकर हांचो आवाज ह्या पहिल्या गीता खातीर.

तुम्ही ऐकलं वसंत आजगावकरांचा आवाज ह्या गीताखातीर आणि रचना आशिली डॉक्टर भिकाजी खाणेकरांची. ह्या गीतातल्यान आमकां कळून येता की आमी देवाक म्हणटात तुजी भक्ती आणि त्याचबरोबर तुजे नाव घेवप कितले म्हत्वाचे आसा ते. त्या शिवाय जीण आमची खुशी जावची ना म्हळ्यारूच आमकां जगपाक आनंद मेळचो ना. आणि आमचो आदार ह्या कार्यावळीन मुखार वयतना आशा भोसले हांचो आवाज ह्या गीता खातीर. कांयच दिसां भितर आषाढी एकादशी लागीं येता आणि श्रीदेव विठ्ठल पंढरपूर वासी आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या भक्तांक वारकरी संप्रदायातल्यान वारी वयतात आणि ह्याच घेणार विठू माझा हो अभंग गायतात आशा भोसले.

मग ऐकप्यानो, आमचो आधार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखार वयतना सुरेश वाडकर हांचो आवाज ह्या गीता खातीर.

मुगाळेकरांनी सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या हे गीत आशिले. संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या तुम्ही ह भंग ऐकलं. आमचा आधार ह्या भक्तिमय गीतांच्या सहकार्यावळीन कार्यवळ मुखार भरताना मुगाळेकरांनी MS कामत यांचा आवाज तुमच्या खातीर.

मग आयकबांनो, आमचा आधार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि ह्या बरोबर आमचा आधार ही कार्यावळ हांगा सोंपता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान.
3: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
2: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
3: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
2: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
3: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
2: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो

0: गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: पुराय संसारभर.

0: त्यांनी तोश्याची, त्याका अमूस लागलो की अजून एक येतात ती कोंगरी जाता, म्हणजे वाकणे तिकडे जाता.
1: अच्छा,
0: तुम्ही बारीक पळयत जाल्यार हो त्याचोच प्रकार न्हू. हो मुसाक आमच्यान बंदोबस्त मुसाचो जर करपाक आमकां तो आमकां त्रासदायक आसा.
1: अच्छा, आनी पयलो आमी वाल गोंयांत खूब पिकता वाल भाजी. सो वाल भाजीची जेन्ना वेल आमी पळयता ताका ते व्हायट मिली बग म्हणटा अशें दिसता चड करून ताका. सो तो चडसो मिली बग्सचो ताजे इफेक्ट जाता ताका. समजा आळाबंद हाडटले कितें करूं येता?
0: आतां मिली बग्स आसा तो चड आसना, जर तितून तुमकां दिसतले तो एफिड्स काळो आसता जेका मावो म्हणटा. आता मिली बग आसा हे धवो आसता.
1: अच्छा,
0: हय धवो जो आसता पळय न्ही तो आमकां पावसाच्या दिसांनी दिसचो ना. आणि एफिड सुद्दा जो मावो आसा हे पावसाच्या दिसांनी आमकां चड दिसचो ना, कारण हांगा गोंयांत भरपूर पावस पडटा आणि पावसान तो धुवून वता, तो उरना. पूण जसो पावस गेलो आणि थंडी स्टार्ट झाली तेन्ना आमकां ह्या वालांचेर जर पयशे, म्हणजे आमी गिमान जो वाल घेता जो थंडेच्या दिसांनी वाल घेता तेका आमकां तो भरपूर, म्हणजे एक एक फावट तो आख्खो वाल जे आसा पळय न्ही ती भरता.
1: अच्छा,
0: त्याच्या खातीर आमच्यान कोडुलिंबाचो अर्क असलेले वखद वापरूंक मेळटा.
1: अच्छा,
0: ते जर वापरले जाल्यार तितलेच पुरो. दुसरं कितें आसा, ही भाजी आमकां कॅमिकल आमी शक्यतो वापरचे न्ही, कारण आमी वाल म्हणले जाल्यार वाल जायसर रावना आमी पानांची भाजी खाता.
1: बरोबर,
0: म्हणजे जर तर वखद मारले जाल्यार ते आमकां त्रासदायक जातले. जाल्यार कोडुलिंबाचे वखद जर अर्क असलेले जर वखद मारले तुमी जाल्यार तुमकां केन्नाय काढूंक येता. तेच बरोबर हांजून बायो पेस्टिसायड आसा तेजो वापर करूंक येता. वॉटिसिलियम नांवाचे एक वखद येता तेजो वापर करूंक येता, किंवा बवेरिया नांवाचो वखद तेजो वापर करूंक येता. हे जे वखद दोनी आसा ते सांगता वापरता आसतना एक काळजी घेवंक जाय, सांजचे एक पांच साडे पांच जाल्या उपरांत वापरा, सकाळचे वापरूं नाका. कारण ही सगळे जे आसा पळय न्ही तितून एक तरेचो हे किडींक रोग तयार करून तांकां मारपाचे बीज तितून आसा. आनी ते जर बीज किल्लोतलो जाल्यार ताका वोल जाय. आतां दिसाचे जर जाले जाल्यार ताका हे ते बीज थंय सुकतले आनी मरतले, पूण रातचे जर आसा जाल्यार रातचो दोव पडटा जावं रातचे थंड जाता तितले ताका पुरो जाता. मायसेलियम तितूंतल्यान भायर सरता आनी ते आमचे एफिड जावं मिलीबग तांच्या पर्यंत वता आनी तांकां मारून उडयता.
2: मोगाळकपणो शेतकामत्याक म्हायती ही कार्यावळ तुम्ही ऐकली आणि कार्यावळीन वेळावर्गीय भाजयेचेर लागपी किडी ह्या विशयाचेर कृष्णनाथ नायक हाणें दिल्ली म्हायती तुमकां ऐकपाक मेळटली. सोर जावन 50 मिनटां जातात आणि संजीवनी ह्या कार्यावळीन आज ऐकात डोळ्यांची काळजी ह्या विशयाचेर नेत्रतज्ञ अजय वैद्य हांची शकुंतला भरणे हाणें घेतिल्ली ही मुलाखत.
3: नमस्कार, आमचे सगळे संजीवनी ऐकुपी इश्ट इश्टिनीक येवकार आमच्या ह्या कार्यावळीत आणि आमचे स्टुडिओत आयिल्ले आसात दोळ्यांचे तज्ञ दोतोर अजय वैद्य. दोतोर परतून एक फावट तुमकां येवकार आणि नमस्कार. दोतोर, आमचो शरीराचो दर एक भाग उलयता असे आम्ही म्हणतात आणि तो आपापले काम करता. पाय म्हणया, हात म्हणया, तकली म्हणया, मेंदू म्हणया, आणि तसो दोळो. आणि हो दोळो हो तुमचा विषय. म्हणटकी ह्या दोळ्याक आमी खूप बरो सांभाळप हे आमकां खबर आसा, पूण आमी दुतात किती किती करतात, पूण ताजी निगा तुमच्या मेडिकल भाषेन दोळ्यांची निगा म्हणजे कितें?
4: दोळ्यांची निगा म्हाका दिसता जल्माक आयिल्ली पासून सुरू जाता. आमकां अशें दिसता की ती 15 वर्सां नंतर सुरू जाता म्हणून आवय बापायन खूप लक्ष दिवंक जाय भुरग्याचेर. हय, साधारण एक 6-8 म्हयन्याचो भुरगें जालें की ताज्या समोर बोट नाजाल्यार पेन्सील धरून हेवटेंतल्यान तेवटेन व्हरची पडटा जाल्यार कळटा की भुरग्याक दिश्टी पडटा फिक्स करता काय ना. ताका ऑब्जेक्ट फिक्सेशन म्हणटा आमी, म्हणजे ताका दिश्टी पडटा काय ना. ही पहिली टेस्ट आवय बापायन करपाची. मागीर भुरगो जसो एक साधारण 1.5-2 वर्सांचो जावन चलपाक लागलो की ताका पयस बॉल उडोवंक जाय किंवा कितें आसा तें दाखोवंक जाय आनी ताका दिश्टी पडटा काय पळोवंक जाय. कित्याक जांकां मायनस नंबर आसता तांकां तो भुरगेपणांतल्यान एक एकदां आवय बापायचो येता आनी आवय बापायक समजना, त्यामुळे भुरगो भायर वचूंक सोदिना, तो घरा कडेन बसता कित्याक ताका भायर गेल्यार भंय दिसता पडत म्हणून, ताका दिश्टी पडना. आनी ते टेस्ट करून आवय बापूय जाल्यार पयस कोणी पक्षी बसला जाल्यार दाखोवंक जाय दिश्टी पडटा तुका काय म्हणून विचारूंक जाय. तो सांगता जाल्यार ताका दिश्टी पडटा. हळू ताज्या खबर नासतना ताज्या समोर एक कितें धरून जाय म्हणजे ताका एका दोळ्यान दिश्टी पडटा काय कितें, पूण ताजो दोळो दामूंक वचत जाल्यार तो खेळचो मारतलो ताका कळनासतना. ताज्या नंतर शाळेन वतकीच टेस्ट करून घेऊन जाय. पहिल्या बाकार बसतकीत दिसता तितलेच निमाण्या बाकार बसतकीत दिसता काय कितें. आणि आता आमचे सरकार हे करता, शाळेंतल्यान टेस्ट करता, थंयच्यान ती निगा सुरू जाता दोळ्यांची. आमी ताका फक्त इन्फेक्शन बी पळयता. दुसरें, एका दोळ्यान दिश्टी पडटा जाल्यार तो दोळो ताजो बरो आसता आनी एक एकदां लेझी आय म्हणून जाता, दुसरो आळशी जाता. एकाच दोळ्या

0: कॉन्टॅक्ट नंबर असता आणि तो जाल्या वेळेरूच कळलो ना आणि ताका जाल्या ट्रीटमेंट केली ना ताका शक्यतो हो अकलाचो नंबर असता जाल्या तिरसो जाता मागीर कठीण जाता.
1: अच्छा
0: हय म्हणून ही दुसरी स्टेज. तिसरी स्टेज व्हडलो जातकीच.
1: अच्छा
0: आता म्हाका दिसता 10-11 वर्सांचेर पहिली टेस्ट दोळ्यांची करूंक जाय म्हणजे ताका स्क्रीन दाखोवप ना. आता ताणी सांगला अप टू 1

0: त्यांनी सांगला अप टू 1.5 to 3 years ऑफ एज नो स्क्रीन, नो मोबाईल, नो टॅबलेट, नो टीव्ही.
1: सामके सिरियस,
0: सामके वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगला नो स्क्रीन, नॉट ओनली नो मोबाईल. कित्याक आता एक मोठी चूक आम्ही आवय बापूय म्हणून करतात की भुरगें खायना, भुरगें दूद घेना, जाल्यार ताका टीव्हीचेर आमी युट्यूब लावन दितात आनी ताचे लक्ष दुसरे कडेन केंद्रीत करतात आनी ती संवय जाता शरीराक, हे वता वता. पूण हे लक्षात धरूं जाय. मागीरची तुमकां चश्मो लागलो जाल्यार तुमी दोतोरा कडेन वचून मागीर कंजंक्टिव्हायटीस जे जायत ते, पूण 40व्या वर्सा 40 ही लागताच म्हणून तिका 40 म्हणटा. 40व्या वर्सा आमची बाकीच्या मसल्सांची जशी हे कमी जाता तशी दोळ्यांच्या मसल्सांची पॉवर कमी जाता. आमकां 18व्या वर्सा उबारता तशी बालदी उबारूंक मेळना, त्रास जाता, तशेंच दोळ्यांचे जाता. तेन्ना वाचपाक म्हणून चश्मो लावंक जाय. थोडे तो फुडें दुखलतात, फुडें दुखलतात, सौंदर्य बिघडटा म्हणून चुलयो फुडें दुखलतात आणि मागीर त्रास जाता. सो साधारण 39-40 झाली की एकदा चेकअप करून दोतोरान सांगत जाल्यार चश्मो लावं जाय. ह्यो मुख्य गजाली.
1: दोतोर, आता तुम्ही विषय मोगळ्या केपेनो तुम्ही ऐकली दोळ्यांची काळजी ह्या विषयाचेर नेत्रतज्ञ अजय वैद्य हांची शकुंतला भरणे हांणी घेतली मुलाखत संजीवनी ह्या कार्यावळीतल्यान. सोवर जाऊन 55 मिनिटां जातात. आता ऐकूया आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. 7:07 तुमच्या सांगताक असतली शुभ प्रभात ही कार्यावळ. त्या उपरांत 7:30 अर्थ उद्देग ह्या विषयाचेर आसावरी कुलकर्णी हांचे उलोवप तुमकां ऐकपाक मेळटले आणि सांबाळेम हो ओगदाळेम ह्या विषयाचेर पोय अस्तवीत हांचे स्टोरी रिडींग आसतले. त्या उपरांत 8:50 चित्रसंगीत ही कार्यावळ तुमच्या सांगताक आसतली. मराठी गीतांचो कार्यक्रम ऐकपाक मेळटलो 9:30 म्हळ्यार 9:30 आणि 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतान आयज आयकात ज्योती यादवार हांचे गायन राग देशकार.

मोगळ्या कप्यानो आज विद्रोपाच्या कार्यावळीन 11:05 तुमच्या सांगतात असलेली गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ आणि त्या उपरांत 12:05 फोन इन अस्तुरी कार्यावळ तुमच्या सांगतात असलेली कार्यावळीन मुखेल सोयरी केतकी परब तुमच्या वांगडा असलेली सायकोलॉजिस्ट म्हळ्यारूच मानसशास्त्रज्ञ आणि विषय असतलो तिचे संबंध तिची काणी तिची उतरा तिची काणी सादर करतात चारुशिला देसाय लाईव्ह इन लाईव्ह इन प्रोग्राम असतली 12:05 ऐकात अस्तुरी खास पायलां खातीर त्या उपरांत 1:05 कानरा ओवळा ही कार्यावळ तुमच्या सांगत असतली 1:40 सदाफुली ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 2:30 हिंदी फिल्म सॉंग्स ही कार्यावळ तुमच्यान ऐकूं येता मोगळ्या कप्यानो आमची विविध भारती आणि FM रेनबो ही चॅनलां देखून तुमच्या ऐकूं येता अशाच तरेकवार कार्यावळीं खातीर आमच्या म्हादय चॅनलाची ही रूपरेषा आणि आमच्या दुसऱ्या सभेन म्हळ्यार सांजेच्या 5:30 युवा आणि मराठी ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली छंद वाचनाचा ह्या विषयाचेर दुर्गा नवीन देसाई हांचे उलोवप तुमकां ऐकपाक मेळटले त्या उपरांत रोजगाराक म्हायती ऐकपाक मेळटली 10:10 15 ऐकात शब्दुली ही कार्यावळ 5:30 कातारांची कार्यावळ तुमच्या सांगतात असलेली आणि 7:00 तिन्ही सांजा ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली कार्यावळीन सुषमा तिळवे हांचे कविता वाचन तुमकां आयज ऐकपाक मेळटले 7:30 चावडेर ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली दुधाळ जनावरांचेर प्लास्टिकाचो परिणाम ह्या विषयाचेर उलोवप करतले डॉक्टर संजय कुमार उद्धरवार न्यूज गीत गजल ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 8:15 8:30 हिंदी कार्यक्रम तुमकां ऐकपाक मेळटलो आणि त्या उपरांत 9:15 सहक्षेपीत स्पॉटलायट तुमकां ऐकपाक मेळटली त्याच बरोबर चर्चा

विषय ही संक्षेपित केली. कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 9:30 वरांचेर. 10 वरांचेर मराठी प्ले महारूज नभोनाट्य प्रतिभा प्रवास तुमकां ऐकपाक मेळटलो. बरोवपी लक्ष्मण पित्रे. डायरेक्शन म्युझिक अँड प्रेझेंटेशन डॉक्टर साईश देशपांडे. आणि ही आशिली आयज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा.

नमस्कार, हांव खबस्तप आपले ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारत आनी बहरीन मदले सहकार्य घटमूट जायत आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लीत बिहार आनी केरळांत सुरू आशिल्ल्या राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पांच्या प्रगतीची नियाळ बसका घेतली. सध्या गोंयांत शेतकी वेवसायांत देंवपी तरणाट्यांची संख्या वाडत आसा अशें मत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांखळी रविंद्र भवनांत आयोजीत केल्ल्या कृशी पे चर्चा हे कार्यावळींत मुखेल सोयरे म्हण उलयतना उक्तायले. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी काल मडगांव नगरपालिकेंत घेतिल्ल्या लोकघर आनी सुनावणेक नागरिकांनी व्हडा संख्येन हाजिरी लायली. काणकोणच्या श्री मल्लिकार्जून देवळाच्या सोबितीकरणाच्या वावरा खातीर 5.5 कोटी रुपया मंजूर जाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार आनी कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. विन्सन वर्ल्डान आयोजित केल्लो 15वा गोंय मराठी फिल्म फेस्टिवल 2026 7 ते 9 ऑगस्ट मेरेन पणजीच्या आयनॉक्स आनी मॅकनिस पॅलेसांत जातलो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्या महोत्सवाचे उक्तावण करतले, जाल्यार अभिनेतो संजय दत्त मानाचो सोयरो म्हण हाजीर आसतलो. खेळात दादल्यांच्या T20 क्रिकेट सर्तीत काल नॉटिंगहामात जाल्ल्या 3र्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताचेर 125 धावणांनी जैत जोडले आनी फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल जाल्ल्या खेळात स्वित्झर्लंड पंगडान कोलंबियाक पॅनल्टी शूटआउट वरवी 4-3 गोलांनी हारोवन उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. तशेंच आनी एका खेळात अर्जेंटिनान इजिप्ताक 3-2 गोलांनी हारोवन उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: मगळ्या केपानो आजवार बुधवार भारतीय सौर दीस 17 आषाढ़ शके 1948 म्हळ्यारूच 8 जुलय 2026 आयचो हो दीस सगळ्यां खातीर देव बरो दीस दिवं अशें मागता. सुप्रभात. आयच्या दिसाचे खाशेलेपण आयकुया आयच्या ह्या दिनविशेषान.
1: दिनविशेष

8 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयज आमी याद काडटा गोंयचे कवी बाकीबाब बोरकार हांची. कवी बाकीबाब बोरकार हांची आयज पुण्यतिथी.

0: त्यांचे पुराय नाव बाळकृष्ण भगवंत बोरकर. त्यांचा जन्म बोरीगावांत 30 नोव्हेंबर 1910 या वर्षा झाला. मराठी आणि कोकणी भाषांनी त्यांनी कविता बरयल्यो. त्यांच्या ह्या कवितेच्या प्रेमाखातीरच तांकां भारत सरकारान पद्मश्री भेटवून तांचो गौरव केलो. बाकीबाब बोरकार हांचे शिक्षण मॅट्रीक झाल्या उपरांत तांणी फुडें वास्को इंग्लीश शाळेंत शिक्षक म्हणून काम स्विकारले. ह्या शिक्षकी वेवसायान तांणी 14 वर्सां काडली. 1933 वर्सा मडगांव हांगा जाल्ल्या मराठी साहित्य संमेलनांत तांचो प्रतिभा हो पयलो काव्य संग्रह प्रकाशित झालो. 1934 वर्सा बडोद्यांत वाङ्मय परिशदेच्या अधिवेशनांत तांणी तेथे कर माझे जुळती हे काव्य गायन रुपान सादर केले आणि नामना जोडली. 1946 वर्सा गोंयच्या मुक्ती संग्रामांत तांणी कार्य केले. 1955 ते 1970 हो काळ तांणी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रार वाङ्मय विभागाचे संचालक म्हणून काम केले. थंच्यान 60व्या वर्सा निवृत्ती घेतली. निसर्ग आणि प्रेम हे विषय बाकीबाब बोरकार हांच्या कवितांचे केंद्रबिंदू. काव्य लेखना वांगडाच ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध हांचे लिखाण ताणी केले. 8 जुलै 1984 हे दिसा पुण्यांत तांकां मरण आयले. आयज तांचो स्मृती दीस. तर आमी आर्गां ओंपता गोंयचे कवी बाकीबाब बोरकार हांकां. आनीकय खुबश्यो गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 8 जुलै. अभिनेत्री नितू सिंग हांचो आयज जल्माचो दीस. त्यो एक भारतीय सिने अभिनेत्री. 1967 वर्साच्या 10 लाख ह्या फिल्मातल्यान बाल कलाकार म्हणून तांणी चित्रपट कारकिर्दीची सुरवात केली. कितलीशींच फिल्मां तांच्या नांवार आसा. ऋषी कपूर हांचे वांगडा तांची जोडी जमली. 1980 वर्सा नामनेचे अभिनेते ऋषी कपूर हांचे कडेन तांणी लग्न केले. आयज 1972 वर्सा जल्मल्ले भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुली. तांणी भारताचे वतीन कसोटी आणि एका दिसाचे क्रिकेट खेळ गाजयले. एका दिसाच्या क्रिकेट सर्तींत 10,000 परस चढ धावड्यो काढपी गांगुली हे जगांतले 7वे तर भारतांतले 2रे फलंदाज. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातले लेखक, इतिहासकार आणि कादंबरीकार गोनी दांडेकर हांचो जन्म झाल्लो. मराठी कादंबरीकार आणि कथा, चरित्र, लघुनिबंध असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळ्यात. गोनी दांडेकर हांनी सुमार 100हून चढ पुस्तकां बरोवन प्रसिद्ध केल्या. धर्म, संस्कृती, पुराण, इतिहास असे विविध विषय त्यांनी हाताळ्या. आयचेच दिसा 1997 वर्सा बीजिंग हांगा जाल्ल्या आशियाई महिला वेटलिफ्टींग स्पर्धेंत 43 किलो गटांत भारताच्या एन कुंचुरानी देवी हांणी रौप्य पदक मेळयल्ले. तर 1958 वर्सा बर्लिन हांगा जाल्ल्या जागतीक चित्रपट महोत्सवांत 2 आंखे 12 हात ह्या फिल्माक सर्वोत्कृष्ट चित्रपटाचो सन्मान मेळिल्लो. 1910 वर्सा आयचेच दिसा स्वातंत्र्यवीर सावरकर हांणी ब्रिटीश सरकाराच्या कैदींत आसतना फ्रान्स हांगा जहाजातल्यान व्हरता आसतना मोरिया ह्या जहाजातल्यान दर्यांत उडी घेतिल्ली. तर आयचो हो दीस नोंद घेता 1954 वर्सा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हांणी जगांतल्या सगळ्या व्हडल्या कालव्याचेर भाकरा नानगल कालव्याचेर जलविद्युत प्रकल्प सुरू केल्लो. तर ह्यो आणि अश्यो खास गजाली याद काढटा आयचो हो खास दीस 8 जुलै.
1: दिन विशेष.

कार्यावळ. आणि आत्ताच तुम्ही ऐकले की आज बाकीबा बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांची पुण्यतिथी. आमच्या गोयात तसेच आमच्या भारतात खूपसे असे महान लेखक कवी लाभल्यात, त्याचपैकी बाकीबाब बोरकर हे त्यातले एक. त्यांनी त्यांच्या लेखनातल्यान आमका सगळ्यांक खूपशी अशी गीता, खूपशो अश्यो बऱ्यो कविता दिल्यो. आणि तितलीच एक सगळ्यांत सुंदर अशें गीत म्हळ्यारूच त्या दिसा वडा कडे गडद दिनसना. ऐकूया सिद्धनाथ भुयाव हांचो आवाज, बाकीबाब बोरकर हांची ही रचना. शुभ प्रभात ह्या कार्यावळींतल्यान.

मगळ्याकेपनो बाकीबाब बोरकर हांची ही रचना तुम्ही ऐकली सिद्धनाथ भुया हांचो आवाज. शुभप्रभात कार्यावळीन मुखार वयतना पंडित जितेंद्र अभिषेकी हांचो आवाज. परत एकदा बाकीबाब बोरकर हांची ही रचना.

मग ऐकपनो पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आवाज तुम्ही ऐकलो आणि बाकीबाब बोरकर यांची ही रचना. बाकीबाब बोरकर यांच्या रचनांपैकी माझ्या गोव्याच्या भूमीत ही एक त्यांची रचना. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधासे, कढ्या कपारी मधुनी घट फुटती दुधासे,

माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्या चांदी चारेधारा, आणि अशा त्यांची ह्यो रचना ज्यो आसा त्यो आमच्या तनामनान सदांच घर करून रावतल्यो. 7 वर जावन 25 मिनटां आजाद येता कांयच खिणा भितर तुमकां एक भाग मेळटल्यो कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.

0: निर्माण जाल्या. हवामान. भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर 7 ते 10 जुलय मेरेन येल्लो अलर्ट जारी केला. ह्या काळात राज्यातल्या उत्तर आनी दक्षिण गोंयच्या कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यता आसा. आयज 8 जुलयाक कांय सुवातींनी 40 ते 50 किलोमिटर प्रतिवरा नेटान वारें मारपाची जाल्यार 9 आनी 10 जुलयाक राज्यातल्या वेगवेगळ्या सुवातींनी वारें मारून व्हड पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल वँकुवरात जाल्ल्या खेळात स्विझर्लंड पंगडान कोलंबियाक पॅनल्टी शूटआउटवरवी 4-3 गोलांनी हारून उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. 1954 उपरांत पयलेच फावट स्विझर्लंड फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीतल्या उपांत्यपूर्व फेरयेत पावला. अतिरिक्त वेळ सोपेमेरेन दोनूय पंगडाक एकूय गोल करप शक्य जाले ना. त्या उपरांत पॅनल्टी शूटआउटवरवी स्विझर्लंडान 4-3 अशे जैत जोडले. तशेंच आनी एका खेळात अर्जेंटिनान इजिप्ताक 3-2 गोलांनी हारोवन उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.
1: मोगाळकबंद तुमच्या सांगतक आसा म्हादय चॅनल आनी शुभ प्रभात ही कार्यावळ तुम्ही आयकताली.

0: सगळ्यांचे परत एकदा स्वागत करता. शुभप्रभात ह्या कार्यावळीन कार्यावळीन आता मुखार वेतना ऐकूया अर्थ उद्देग ह्या विषयाचेर आसावरी कुलकर्णी हाणी दिल्ली ही माहिती.
1: नमस्कार. अर्थ उद्देग कार्यावळीन तुमकां येवकार. अर्थीक मळावयल्या कांय म्हत्वाच्या घडणुकांचेर आमी नदर घालया. 1 जुलै 2026 सावन केंद्र सरकारची विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण ही येवजण गोंयांत लागू जाल्या. ह्या येवजणे खाला पात्र ग्रामीण कुटुंबाक वर्साक 125 दीस हमखास रोजगार मेळपाची सोय आसा. जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका निर्मिती तशेंच पर्यावरणपूरक विकास कामांक ह्या येवजणे खाला प्राधान्य दितले. येवजणेच्या अंमलबजावणीन पारदर्शकता हाडपा खातीर डिजिटल नियोजन, बायोमॅट्रीक उपस्थिती, कामाचे जिओ टॅगिंग, सामाजिक लेखापरीक्षण आणि ऑनलाईन देखरेखीचो वापर करतले. ही येवजण केंद्र पुरस्कृत असून या येवजणेचे 60% खर्च केंद्र सरकार आणि 40% खर्च राज्य सरकार करतले. वेवसायिक उपेगाच्या गॅस सिलिंडराचे मोल 183.50 रुपयांनी देवला. तशेंच 5 किलो वजनाच्या सिलिंडराचे मोल उणे केला. हाका लागून वेवसायिकांक कांय प्रमाणांत थाकाय मेळटली. मात घरगुती वापराच्या सिलिंडराच्या मोलान कसलोच फरक जावंक ना. संसारीक मळाचेर कच्चे इंधन तेल आनी इंधन वायूचे मोल उणे जाल्ल्या कारणान भारतात तेल वितरक कंपन्यांनी हो निर्णय घेतला. कालांतरान पेट्रोल आनी डिझलाचे मोलूय देऊंक शकता. मात मध्य पूर्वेकडल्या परिस्थितीचेर हे निंबून आसतले. या कपातीक लागून वेवसायिक सिलिंडराचे मोल 2900 इतले जाला जाल्यार 5 किलो FTL सिलिंडराचे मोल 808.50 रुपया इतले जाला. देशातली बायलां आता चड वेगान डिजिटल साक्षर जातात. DBS बँक इंडिया आणि डेलॉय इंडियाच्या अभ्यासाप्रमाण 84% बायलां उद्योजका खातीर डिजिटल पेमेंट टूल्स सगळ्यांत आवडटो अर्थीक प्लॅटफॉर्म जाला. डिजिटल प्लॅटफॉर्म फक्त डिजिटल पेमेंटा खातीर न्हय जाल्यार वेवसाय ऑपरेशन्स, कर्ज आणि अर्थीक गुंतवणुकी खातीर ह्या प्लॅटफॉर्माचो बायलां वापर करतात असे दिसून आयला. ह्या अभ्यासान उचेले नेटवर्थ म्हणल्यार गिरेस्त आणि ग्रामीण भागातल्यो वेवसायीक बायलांचो आस्पाव आसलो. या अभ्यासान 72% बायला वेवसायीक आणि 77% गिरेस्त बायला UPI वापरतात. 38% बायला कर्ज प्लॅटफॉर्म्स आणि 29% बायला गुंतवणुकी खातीर ब्रोकरेज प्लॅटफॉर्म वापरतात. ग्रामीण भागान UPIचो वापर 54% असा. 42% बायला उद्योजिका डेबिट कार्ड जाल्यार 36% क्रेडिट कार्ड वापरतात. 53% बायला डिजिटल मार्केटिंग आणि ब्रँडिंगाचेर पैसे गुंतयतात

नमस्कार, यू आशा काय मु खेल खबरो। सध्या गोंयांत शेती वेवसायान दिवपी तरणाट्यांचो आंकडो वाडत आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांकडे रविंद्र भवनांत आयोजीत कृषी पे चर्चा ह्या कार्यावळींत मुखेल सोयऱ्यान उलयतना उक्तायले। भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी काल मडगांव नगरपालिकेन घेतिल्ल्या लोककारणी सुनावणेक नागरिकांनी व्हडा संख्येन हाजेरी लायली। काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन देवळाच्या सोबितीकरणाच्या वावरा खातीर 5.5 कोटी मंजूर जाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार आणि कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या। विन्सन वर्ल्डान आयोजित केल्लो 15वो गोंय मराठी फिल्म फेस्टिवल 2026 7 ते 9 ऑगस्ट मजगती पणजेन आयनॉक्स आणि मॅकिनेज पॅलेसीन जातलो। मुखेलमंत्री प्रमोद सावंत या महोत्सवाचे उक्तावण करतले जाल्यार अभिनेतो संजय दत्त मानाचो सोयरो म्हणून हाजीर आसतलो। राज्यांतल्या इश्कोलांनी डिजिटल साक्षरतान कल्पकताय कुरपा दिवपा खातीर गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान एडोबी एक्सप्रेस फॉर एज्युकेशन हो उपक्रम सुरू करपाचो निर्णय घेतला। नुस्तेमारी संचालनालयान 9 जुलय सकाळी 9:30 वरांचेर पणजे जिमखाना कांपाल पणजे हांगा राष्ट्रीय मत्स्य शेतकार दीस कार्यावळी आयोजित केल्या। ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो।

0: Well, Argentina and Switzerland enter quarterfinals of FIFA World Cup. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है खबरनामा। खबरनामे के साथ मैं असलम बेग। पहले इस वक्त की
2: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार। पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी। आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे। दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे। तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे। दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला। तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली। ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं। भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले। पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं। आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत। नवव्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील। तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत। तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील। भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं। दोन दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली। तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली। या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं। तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले। परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत। बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवैतला दाखल झाले आहेत।

चा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टी20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेंत उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री थारल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान आज तीन दिसांच्या भेटेर मेलबर्न शारांत पावतले. अल निनोच्या प्रभाव आनी तयारीच्या उपाय येवजण्यांचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री कार्यालयान बसका घेतली. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हो एक वैज्ञानिक रितीन सिद्ध जाल्लो उपक्रम आसा. ताका लागून अर्थिक आनी पर्यावरणीय नदरेन म्हत्वाचो फायदो जाला अशें केंद्रीय रस्तो येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती नॉटिंगहॅमात जाल्ल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन इंग्लंडान भारताक 125 धावण्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेंत उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री थारल्यात. जकार्तान इंडोनेशियाच्या लोकप्रतिनिधींक उद्देशून उलयतना मोदी हांणी सामायिक संस्कृतीक दायज लोकशायेची मूल्यां आनी फुडारा खातीरच्या समान दृश्टीकोनाचेर आधारीत आशिल्ल्या द्विपक्षीय संबंधाच्या एका नव्या युगाचो उलो मारलो. भारताचे वर्णन मदर ऑफ डेमॉक्रसी अशें करत प्रधानमंत्र्यांनी म्हळें.
1: दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र है, मदर ऑफ डेमोक्रेसी है, और इंडोनेशिया दुनिया की तीसरी सबसे बड़ी डेमोक्रेसी है. भारत में सैकड़ों भाषाएं और अनेक परंपराएं हैं, तो इंडोनेशिया में भी सैकड़ों भाषाएं और अनेक परंपराएं हैं. भारत में वसुधैव कुटुंबकम का मंत्र है, तो इंडोनेशिया में भिन्ने का तुंगल इक्का का विचार है.
0: आपल्या तीन देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन दिसांच्या भेटीचेर मेलबर्न शारांत पावतले, जंय ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज हांचे बरोबर तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वर्सुकी शिखर परिषदेन वांटो घेतले. प्रधानमंत्री मोदी भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरमान लेगीत वांटो घेतले, जंय ते दोनूय देशांतल्या वरिष्ठ वेवसायीक फुडाऱ्यांच्या मेळाव्याक संबोधित करतले. भारत ऑस्ट्रेलिया संबंधांचो एक भक्कम आधारस्तंभ आशिल्ल्या भारतीय समुदायाच्या व्हडल्या मेळाव्याकूय मोदी संबोधित करतले. प्रधानमंत्री कार्यालयान एल निनोचो वेगवेगळ्या क्षेत्रांचेर जावपी संभाव्य परिणाम आनी ताचेर उपायांचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पांवड्यावेली नियाळ बसका घेतली. ही बसका सेवा तीर्थांत प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ पीके मिश्रा हांच्या अध्यक्षतेखाला झाली. या बसकेन 15 मायज मंत्रालयांचे सचिव आनी वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. एकंदर परिस्थितीचेर सतत नदर दवरची आनी मॉन्सूनाचो वा कळाव जाल्ल्या मॉन्सूनाचो संवेदनशील जिल्ह्यांचेर जावपी परिणामाचे राज्याकडे समन्वयान मूल्यांकन करचे, जाका लागून गरज पडल्यार उपाय योजना करप शक्य जातले अशे निर्देश डॉ मिश्रान दिले. गोरवा खातीर पूरक खाद्याची उपलब्धताय निश्चित करपा बरोबरच खावड विकास येवजण्यो आंखप आनी राज्या बरोबर सतत देखरेख दवरपाची सूचना लेगीत दिली. बसकेच्या वेळार IMD अधिकाऱ्यांनी जून आनी जुलय म्हयन्यान काल मेरेन जाल्ल्या पावसाची सगळी माहिती मांडली. हवामान खात्याच्या महासंचालकांनी देशांतल्या पावसाच्या प्रगतीची आनी अल निनोच्या संभाव्य परिणामांची माहिती दिली. संवेदनशील राज्यांनी प्रधानमंत्री फसल बिमा येवजण आनी किसान क्रेडिट कार्डच्या कव्हरेजा खातीर मोहिमो सुरू केल्यात आनी शेती वित्तीय सेवा आनी सहकार विभागाक ठराविक मुदतीन चडांत चड कव्हरेज सुनिश्चित करपाची सुचोवणी केली. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हो एक वैज्ञानिक रितीन सिद्ध जाल्लो उपक्रम आसा. ताका लागून अर्थिक आनी पर्यावरणीय नदरेन म्हत्वाचो फायदो जाला अशें केंद्रीय रस्तो येरादारी

0: आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हाणी सांगले ते नवी दिल्लीन जाल्ल्या विकसीत भारत परिषदेंत उलयताले. गडकरी हाणी उर्जा सुरक्षा साध्य करपा खातीर आनी जिवाश्म इंधनाच्या आयातीचेर आशिल्ले अवलंबित्व उणे करपा खातीर पर्यायी जैव इंधनाक चालना दिवपाची गरज अधोरेखित केली. पर्यायी इंधनाचे चड वापर प्रदूषण उणे करपाक इंधन आयात उणी करपाक गांवगिऱ्या वाठारांनी रोजगाराची संद निर्माण करपाक आनी शेतकारांचे उत्पन्न वाडोवपाक मदत करतले अशें तांणी नदरेक हाडले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भारत बरे दर्जाचे मानक धोरणात्मक आधार कुशळटाय उदरगत आणि बाजारात सोपे प्रवेश हांचेवरवी संसारिक पावण्यार स्पर्धात्मक खेळणी तयार करपाची पर्यावरण यंत्रणा तयार करता अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगला. त्यो नवी दिल्लीन टॉय असोसिएशन ऑफ इंडियान आयोजित केल्ल्या कार्यावळींत उलयताल्यो. संयुक्त अरब अमिरातीन आनी ऑस्ट्रेलिया बरोबर जाल्ले करार तशेंच पीएम मुद्रा निर्गत केल्ल्या उत्पादनाचे शुल्क आनी कर माफी ह्या सारख्या येवजण्यांक लागून भारतीय खेळणी उत्पादकांक उत्पादन वाडप निर्गत वाडप आनी जागतिक बाजारपेठेंत स्पर्धा करप शक्य जाता अशें तांणी सांगले. भारताच्या येजमानके खाला आयच्यान केरळांतल्या कोची शारांत 2 दिसांची ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय परिषद जातली. ह्या बसके वेळार ब्रिक्स वांगडी देशांतले मंत्री सहकार घटमूट करतले आनी देशाच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाला बायल मनशांच्या फुडारपणाखाला उदरगती खातीर सामायिक दृश्टीकोन मुखार व्हरतले अशें महिला आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान सांगले. ह्या महिन्याच्या 6 आनी 7 तारखेक जाल्ल्या ब्रिक्स महिला कार्यगटाच्या बसके उपरांत ही बसका जाता. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी हांच्या बरोबर कोळसो आनी खण क्षेत्रा संबंधित एका उंचेल्या पावण्यावेल्या बसकेची सहयजमानकी चलयली. संसाधनांची उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर खण उदरगतीक गती दिवपा खातीर आनी उद्योगांचो सहभाग वाडोवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर उपाय येवजणेचो नियाळ बसकेन घेतलो. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी काल नवी दिल्लींतल्या संसद भवन संकुलान विद्यापीठांत महाविद्यालयां खातीर 17वी राष्ट्रीय युवा संसद सर्त 2024-25 खातीरचे पुरस्कार भेटयले. काश्मीर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सर्तीन पहिली सुवात मेळयल्या. देशभरांतल्या 51 विद्यापीठांनी महाविद्यालयांनी या सर्तीन वांटो घेतिल्लो. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना विद्यार्थ्यांनी हो पुरस्कार मेळिल्ल्या खातीर खोशी उक्तायली. वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग या महिन्याच्या 13 तारखेक इंडी हाट भारताच्या गिरेस्त हातमाग आनी हस्तकला दायजाचो उत्सवाचे उक्तावण करतले. वस्त्रोद्योग मंत्रालयान एका निवेदनान म्हळा इंडी हाट 2026-19 जुलै ह्या काळात नवी दिल्लींतल्या राष्ट्रीय हस्तशिल्प संग्रहालय आनी हस्तकला अकादमीन जाता. हो उपक्रम भारतातल्या सगळ्यां व्हड जागतिक वस्त्रोद्योग सुवाळ्या बरोबरूच म्हणजे भारत टॅक्स 2026 कडेन जोडिल्लो आसा जो 14-17 जुलै ह्या काळात भारत मंडपमान आयोजित केला. संविधान 129वी दुरुस्ती विधेयक 2024 आनी केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 हांची पडताळणी करपी संसदेची संयुक्त समिती जेपीसी एक देश एक वेंचणूक म्हळ्यार देशांत एकाच वेळार वेंचणूको घेवपाच्या प्रस्तावाचेर राष्ट्रव्यापी विचार विनिमयाचो एक वांटो म्हणून 10 आनी 11 जुलयाक गोंयांत 2 दिसांची अभ्यास भोंवडेर येतली. खासदार पी चौधरी हांच्या अध्यक्षतेखालची ही समिती गोंयांतल्या वेगवेगळ्या घटकांकडे संवाद साधतली. ह्या संवादावरवी प्रस्तावित घटनात्मक आनी कायदेशीर दुरुस्त्यांबद्दल वेगवेगळ्या घटकांचे विचार आनी दृष्टीकोन जाणून घेतली. फुडल्या 2-3 दिसांत उत्तर अरबी दर्या राजस्थान हरियाणा आनी पंजाबाच्या उरिल्ल्या वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशी माहिती भारतीय हवामान खात्यान दिल्या. हवामान खात्यान आज उपहिमालयन अस्तंत बंगाल सिक्कीम महाराष्ट्र कर्नाटकाचे दर्यादेगेवेले वाठार उदेंत राजस्थान गुजरात कोकण आनी गोंय आनी दक्षिण कर्नाटकाच्या भितरल्या वाठारांनी दाट उटंगाराचो अदमास उक्तायला.

दादल्यांच्या क्रिकेटान काल राती नॉटिंगहॅमाच्या ट्रेंट ब्रिजान जाल्ल्या तिसऱ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मॅचीन इंग्लंडान भारताक 125 धावण्यांनी हारयलो. इंग्लंडान दिल्ले 202 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करतना भारताच्यो एका फाटोफाट एक विकेटी पडल्यो आनी पुराय टीम 11.4 ओव्हरींनी फक्त 76 धावण्याचेर बाद जाली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेन उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री थारल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यान आज 3 दिसांच्या भेटेर मेलबर्नात पावतले. अल निनोच्या प्रभाव आनी तयारीच्या उपाययोजनांचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री कार्यालयान काल बसका घेतली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांच्यो 6:30.

233 म्हळ्या 1287 किलोहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. 8:50 आणि तुमच्या सांगता घेता चित्रसंगीत ही कार्यावळ. कार्यावळीन पहिल्या सुवातेर अरिजीत सिंग हांच्या आवाजातल्यान हे मुखावयले गीत.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यान आज तीन दिसांच्या भेटेर मेलबर्न शारांत पावतले. एल निनोच्या प्रभावान तयारीच्या उपाय येवजण्यांचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री कार्यालयान काल बसका घेतली. इथेनॉल मिश्रण कार्यावळ हो एक विज्ञानिक रितीन सिद्ध जाल्लो उपक्रम आसा, ताका लागून अर्थिक आनी पर्यावरणीय नदरेन म्हत्वाचो फायदो जाला अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. सध्या गोंयांत शेती वेवसायांत देंवपी तरणाट्यांचो आंकडो वाडत आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांकडे रवींद्र भवनांत आयोजीत कृशी पे चर्चा हे कार्यावळींत मुखेल सोयऱ्यान उलयतना उक्तायलें. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी काल मडगांव नगरपालिकेन घेतिल्ल्या लोककारणी सुनावणेक नागरिकांनी व्हडा संख्येन हाजिरी लायली. काणकोणच्या श्री मल्लिकार्जून देवळाच्या सोबितीकरणाच्या वावरा खातीर 5.5 कोटी मंजूर जाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार तशेंच कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. विन्सन वर्ल्डान आयोजित केल्लो 15वो गोंय मराठी फिल्म फेस्टिवल 2026 7-9 ऑगस्ट मजगती पणजेंत आयनॉक्स आनी मॅकिनेज पॅलेसींत जातलो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत ह्या महोत्सवाचें उक्तावण करतले जाल्यार अभिनेतो संजय दत्त मानाचो सोयरो हाजीर आसतलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झाचेर तुमी ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. मोगळ्या केप्यानो 9:03:30 जातात. तुमच्या सांगतक आसा चित्र संगीत ही कार्यावळ आणि मुखार वेतना मोहित चौहान यांचा आवाज ह्या सोबीत अशा गीता खातीर.

चलते चलते ह्या फिल्मातले हेर गीत आशिले अभिजीत आणि त्यांची संगती यांच्या आवाजातल्यान आदिल श्रीवास्तव हाणी संगीतबद्ध केले हे गीत चलते चलते ह्या फिल्माक

अमिताभ भट्टाचार्य आणि श्रेया घोषाल यांचा जोड आवाज ह्या मगर अशा गीताखातीर तुम्ही ऐकलं. ऐकपॅनो चित्रसंगीत कार्यावळ मुखार होऱया. बाहुबली ह्या फिल्मातले हे गीत

मनुषा मधुश्री हंसाबाजा गीता लाभला ऐकात हे गीत चित्रसंगीत ह्या कार्यावळीन आणि ह्या गीता बरोबर आम्ही तुमचो निरोप घेता.

बाहुबली हा फिल्मातल्या हे गीत आशिले मधुश्री हांचो आवाज तुम्ही ऐकला. चित्रसंगीत ह्या कार्यावळीन आणि आम्ही तुमचो निरोप घेता. ऐकत रहा आकाशवाणी पणजी केंद्राचं मादळ चॅनल.

श्रोते हो 233 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा महादय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे मराठी संगीताच्या कार्यक्रमात. 9:31:27 आणि मराठी संगीताचा कार्यक्रम तुमच्यासोबत. सुरुवातीला ऐकूया बाभ बोरकर यांची ही सुंदर अशी रचना आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बाभळ बोरकर यांचे हे सुंदर असे शब्द आणि आशा भोसले यांचे स्वर यांचा जोड संगम आणि हे गीत म्हणजे एक वेगळंच असं सुखदायी आणि सुखदायी क्षण म्हटला जातो. या गीतानंतर मराठी संगीताच्या कार्यक्रमात सुरेश वाडकर यांच्या स्वरात तुमच्यासाठी.
1: तुला पाहिले मी अशा सांजवेळी, नभालाही आली नशा पावसाळी.

सुरेश वाडकर यांचे स्वर तुम्ही ऐकलेत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. श्रोते हो, मराठी संगीत म्हणजेच त्यात भावगीत आलं, नाट्यगीत आलं, अभंग, संतवाणी आणि त्याचबरोबर नाट्यगीत. आणि आता कार्यक्रमात पुढे जाताना संत गोरा कुंभार ह्या नाटकातलं हे सुंदर असं नाट्यगीत अशोकजी परांजपे यांनी यांची रचना सरिता भावे यांचा आवाज पाहू द्या रे मज

0: नितीन आखवे यांची सुंदर अशी रचना श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आणि आशा भोसले यांचे स्वर.
1: तिचं मनोगत ऐकून त्याची आंतरिक ओढ अधिकच गहिरी झालीय. भेटीसाठी काहीतरी करायलाच हवं आता. त्याला आठवतं दोघांच्या कॉमन मित्राचं लग्न पुढच्याच आठवड्यात व्हायचं होतं. लग्नाचा हॉल दोघांच्याही घरापासून दूर असल्यानं संधी होती भेटण्याची, दिवसभर निर्भयपणे एकमेकांना न्याहाळण्याची. व्यवस्थित सापळा रचला तर दूर फिरायला जाणंही जमण्यातलं होतं. वा, क्षणात मोहरून गेली ती. शहनाई वाजू लागली मनात. आशाबाईंच्या आवाजात तिच्या मनातले बारकावे अगदी ठळकपणे व्यक्त झालेत. नितीन आखवे हा नवखा कवी खरा, पण त्याच्या संपन्न शायरीवर श्रीधर फडकेंनी कसं भाव विभोर विश्व उभारलंय पहा.

संगीत गोरा कुंभार या नाटकातील नाट्यसंगीत अशोकजी परांजपे यांची ही रचना होती. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सरिता भावे यांचा आवाज तुम्ही ऐकलात मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. श्रोते हो, मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना

नितीन आखवे यांची रचना तुम्ही ऐकलीत मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि कार्यक्रमात शेवटी सुधीर फडके यांचे स्वर

तुमच्यासाठी सौशिक बाराशे 87 किलोहर्ट्झवर मगर ऐकपॅनो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा फॉर्म हा दै चॅनल. धावर जाऊन 5 मिनिटं आणि 14 सेकंड जातात, वेळ जाता कातारांच्या कार्यावळींचा. कातारांच्या ह्या कार्यावळीत पहिल्या सुवातेर मॅक अंडी आणि सिल्वा सिस्टर्स यांचा आवाज कातारांच्या कार्यावळीत.

कातरांच्या कार्यावळी निमाणे कडेन मोगाचे पिशे गायता एंथनी ओफेला आनी बाब पीटर.

0: व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: मोगाळ ऐकप्यानो, 10:30 जातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचो वेळ जाता आणि आयज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन ज्योती यादवार हांचे गायन तुमकां ऐकपाक मेळटले राग देशकार.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकताली ज्योती यादवार हांचे गायन. ताणी गायिल्लो राग देशकार निकतोच तुम्ही ऐकलो. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आता बरोबर 11 वरांचेर आयकूंक रावात हिंदीतल्यान खबरो ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकुप्यानो ह्या वेळार तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. आणि आयज दनपारां 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळीन आयज ऐकात चारुशिला देसाय हांणी सादर केल्ली कार्यावळ. आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात केतकी परब मानसशास्त्रज्ञ आणि आयचो विषय आसा तिची उतरां तिची काणी. तुमकां जर कितें ह्या विशयाचेर प्रश्न विचारपाचे आसा जाल्यार आमचे फोन नंबर आसा 08-32-222-4457 तशेंच 24-21-285 नंबर परतून एकदां सांगता 222-4457 तशेंच 242-1285 आणि आयचो विषय आसा तिची उतरां तिची काणी आणि आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात केतकी परब ज्यो जावन आसा मानसशास्त्रज्ञ आणि वेळ आसा 12:05 कार्यावळ फोन इन अस्तुरी आणि ह्या वेळार तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. आमच्या स्टुडिओच्या घड्याळ्यात आता 11:18 आणि 30 सेकंद जाल्ले आसा. गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकूया बाजीगर ह्या फिल्मातले हे गीत. कुमार सानू आणि अलका याज्ञिक हांचो हो आवाज. गीत संगीतबद्ध केला अनु मलिकाणी. गीतरचना नवाब आरजू हांची असा.

कार्यावळीनं आता ऐकूया आखरी बाजी ह्या फिल्मातलं हे गीत. अमित कुमार आणि साधना सरगम हांचो हो स्वर. गीत इंदीवर हांचे असा आणि संगीतबद्ध केला अनुम मलिक हांणी.

तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कर्यावळ. कर्यावळीनं आता ऐकूया अजय अतुल ह्यांच्या आवाजात सैराट या फिल्मातलं हे गीत.

अनिता, मिस्टर अँड मिसेस सदाचारी ह्या फिल्मातले हे गीत ऐकूया सायली पंकज आणि तुषार जोशी ह्यांच्या आवाजात.

0: तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. कार्यावळीनं आता घेऊया हुलांसच विसो.
1: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
3: कलात्म गोय.
1: गाव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
5: गावांमधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हाव
0: गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ फुडे वर्तना ऐकूया. दिल है की मानता नाही ह्या फिल्मातले अनुराधा पौडवाल आणि बाबला मेहता हांच्या आवाजातले गीत. गीत समीर हांचे असा आणि संगीतबद्ध केला नदीम श्रवण हाणी.

कार्यावळीन आता ऐकूया महालक्ष्मी अय्यर हांणी गायिल्ली सावरिया .com ह्या फिल्मातले हे गीत. श्रीधर कामत हांची ही गीतरचना, संगीतबद्ध केल्या अशोक पत्की हांणी.

0: रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. बुधवारचो 12:05 हो वेळ ही आसा लायव्ह फोन इन अस्तुरी आमच्या स्टुडिओत आसात. आमच्यो मुखेल सोयरी केतके परोब, मानसशास्त्रज्ञ. विषय तिचे शब्द तिची काणी, अर्थातूच तिची उतरां तिची काणी. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला आणि फोन करपा खातीर आमचे नंबर्स आसात 0832-222-4457 आणि 0832-242-1285. एफ एम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान हांव मायमोगाचो येवकार दिता. आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो केतकी परब. केतकी बाय नमस्कार, येवकार. आकाशवाणी परिवार आणि आमचे सगळे आयकपी तुका दिता मायमोगाचो येवकार.
1: खूप खूप देव बरे करू, म्हाका खूप बरे दिसता की आयचा तुमच्या बरोबर उलयता.
0: केतकी बाय, तुमची वळख हांव करून दितलेच. थोडे भितर सांगपाचे म्हळ्यार आयकपेनो, केतकी परब ह्यो नामनेच्यो सायकोलॉजिस्ट. फाटल्या 17 वर्सांचो तांचो ह्या मळावेलो अनुभव. ऑप्टिमिस्टीक मायंड बिहेवियरल ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग सेंटरच्यो त्यो संस्थापक वांगडी आसात आणि संचालक. फाटल्या 17 वर्सांचो तांचो काउन्सिलिंग आणि ट्रेनिंगचो अनुभव. गोयच्यो काय नामनेच्यो व्यक्ती आसात ज्यो ह्या मळार वावुरतात, तातून केतकी बायचे नाव खूप वयर आसा. बायलांचे मानसीक स्वास्थ्य हो तांचो जिवाळ्याचो विषय. अनेक पुरस्कार तांकां फावो जाल्यात. भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025, गोवा लिडर्स अवॉर्ड 2024, तशेंच निर्मिती अवॉर्ड असे पुरस्कार तांकां फावो जाल्यात. अ व्हॉइस फॉर चेंज

0: कामां कशी आंखप आणि गरज पडटा त्यांना न्हयकार कसो दिवप जे म्हाका दिसता त्यांनी सांगला आपले नाव सांगणं जेव्हा त्यांच्या कडे उलयले त्यांना त्यांना दिसता की ती आपली काम करीत असता बट शी वॉन्ट्स टू से तिका नाका खंय तरी प्रतिकार करपाक जाय पण ते तिका जमना अशा बायलांक तू किती सांगशील.
1: आय थिंक हांव हे म्हणेन की आम्ही खूप बायलांक पहिला की आम्ही ह्याच झुंजेन असता की बायला स्ट्रगल करीत असता आणि दुसऱ्यां खातीर करत रावता आणि त्याका मर्यादा नसता आणि एका पॉइंटर खंय तरी मातशे कमी सुद्धा पडले आणि तो गिल्ट येता पया की आवय म्हणून एक गिल्ट येता एक धू म्हणून एक गिल्ट आम्ही कॅरी करता तो गिल्ट खंय तरी मनशाक बायल मनशांक खाता. सो हांव ज्यांनी हो प्रश्न म्हणलो तिका एकूच सांगते की जर हांव सदां लोकांक जशें सांगता की जर तुम्ही ते एन्जॉय करता न्ही सो जेव्हा आम्ही दुसऱ्या खातीर करता न्ही तेव्हा खंय तरी आम्ही तो विचार करपाक जाय की म्हाका ते आवडटा करपाक जर म्हाका आवडना म्हणजे जर ओडा ताण जाता म्हाका त्रास जाता जाल्यार हांवें ताका एक लाईन ड्रॉ करपाक जाय म्हणजे आम्ही जर आम्ही सेशन्सान जसे म्हणटा की एक तर असर्टिव्ह स्किल्स म्हणटा म्हणजे लर्निंग टू से नो काय गजालींनी आमकां ना म्हणपाकूय शिकपाक जाय. परत दुसरो ऑब्जर्वेशन म्हणत की नॉर्मल आणि एबनॉर्मल आम्ही जेव्हा सायकॉलॉजी शिकता नॉर्मल स्वभाव किदें आणि एबनॉर्मल किदें. आता नॉर्मल वाद नॉर्मल जावप इज नॅचरल न्ही म्हणजे दोन मनशांमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन जाऊन वाद जावप. एबनॉर्मल म्हणजे जेव्हा मारहाण जाता जेव्हा तो मनीस अपशब्द करता आणि त्याची मर्यादा क्रॉस करता. सो हे जेव्हा म्हाका कळपाक लागता की हांव ते मर्यादेच्या बाहेर करता काय म्हणजे ओढा ताण करता काय आणि माझ्या गोष्टीची जर दुसऱ्या किंमतूच ना आणि हांव ती करत रावले सो तिने खंय तरी स्वतः खातीर जगचे. आणि आयज बायला आम्ही गिल्ड करतो की मात सुद्धा एक 10 मिनिटं स्वतः खातीर स्पेस घेतलो आणि त्यांना वेगळ्यात किती दिसपाक लागतं पण आयज गरज असा जोपर्यंत तुम्ही तुमचे शरीर आणि मागीर सिंपल टर्म्सात म्हणपाक गेल्यार तुम्ही जोपर्यंत तुमची बॅटरी चार्ज करणार दुसऱ्याची बॅटरी कशी चार्ज करतले.
0: कितकी बाय सो जी ही जी भयण तिने म्हाका म्हणजे नाव सांगू नका म्हणा तिका आम्ही मनापासून धन्यवाद म्हणूया. सो तुम्ही सांगले की ना म्हणून शिकप म्हणजे किती वडले न्हय तो गिल्ट असता. आता मी साधे उदाहरण दिता हांव तुमकां केतकी बाय घराघरांनी हेच मातीच्या चुली आता समजा एखादी आवय ती सगळे काम करता सो भुरग्यांक केन्ना शिकतली सो वेळार तिणें आपले ते काम करताना भुरग्यांक ना म्हणपाक शिकपाक जाय हातून तिचो वायट हेतू ना सो भुरगी शिकतली
1: सामके
0: तांकांय कळपाक जाय असोय ताजे उत्तर
1: आसूं. बरोबर सामके.
0: केतकी बाय हांवें कांय आठवड्या पहिली अदिती बर्वे प्राध्यापक त्यांची मुलाखत घेतली सो त्यांची उत्तरं म्हाका याद जातात की स्वतः खातीर तुम्ही वेळ काढा 10 मिनिटां तुम्ही बसात
1: पण
0: तसे जायना न्ही केतकी बाय 5 मिनिटां सुद्धा बसले जाल्यार म्हणटले म्हणजे साधे उदाहरण म्हणता जर आम्ही इस्त्री मारताना बटन ऑन केलो आणि ते इस्त्री ताप म्हणसर म्हाका वॉशिंग मशीन लावचे असे दिसता ना
1: सामके
0: असे असे हे आमचे चक्र चालू असता कामाचे. सो केतकी बायचो हो पहिल्या प्रश्नांक जाप दितना एक त्यांचे सांगप की स्वतः खातीर वेळ काढात. केतकी बाय तुमची ओळख हांवें करून दिल्या प्रश्नोत्तरीकूय सुरुवात झाल्या तुमच्या आवडीचे पद घालता आणि मागीर आम्ही फुडल्या प्रश्नाकडे येऊया.

एफएम रेनबोच्या मित्रांनी आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान ही लाईव्ह फोन इन अस्तुरी आमच्या स्टुडिओत असात आमच्या मुखेल सोयरो केतकी परब. तिची उतरां तिची काणी हो आयचो तांचो विषय तुमच्या सांगातान आसा. सदां भशेनूच हांव चारुशिला केतकी बाय होच हेच पद चालू आसतना म्हजे सदचेच एक आयकुपी आणि आमकां प्रत्येक वेळार फीडबॅक दिवपी म्हजे आयकुपी माया प्रभुदेसाय ते म्हणटा की हो आमचो रांदपाचो वेळ तरी पूण अस्तुरी कार्यावळ आपूण नेमान आयकता आणि आयकतना जेन्ना पद लागता तेन्ना आपूण कडी पिळटा हुमणाक फोण्ण घालता पूण प्रोग्राम आयकता. सो आमी आतांच म्हणिल्लें न्ही आमकां बायलांक केन्नाच सुशेग नासता आणि हातूंतल्यान न्ही मागीर अनेक प्रश्न निर्माण जातात की आतां आमी जो पहिल्या प्रश्नाक हांवें तुमकां सांगिल्लें तशें तुम्ही एक्सपर्ट पण माझा आमचं अनुभव अशा अनेक बायलो त्यांचा अनुभव असतात की आम्ही सगळे काम करपाक वतात आणि मागीर एक टाइम येता की आमकां ना म्हणपाक जायना आणि तातूंतल्यान किती जाता केन्ना केन्ना असे जाता की आम्ही घराक शिस्त लावना कारण आम्ही सगळे काम आमचेर ओढून घेतात. सो असे जाऊ जायना. केतकी बाय म्हाका दुसरो प्रश्न फोन आयलो म्हाका फोन तुमकां न्ही प्रश्न विचारच्या पयली हांव एक तुमकां सांगता की हो आमचो कार्यक्रम आयकुपाक रेडिओ सेटाची आतां गरज ना. खुबशे लोक तुम्ही जसे म्हणे न्ही की तुका हो शिकताना तुका प्रश्न विचारतले लोक ह्या विषयाक स्कोप ना तेन्ना न्ही खुबशे आयकुपी असे म्हणतात की तुमचो रेडिओ आतां कोण आयकता पूण असे जायना आमचे खुबशे आयकुपी असतात फक्त ते कॉन्टॅक्ट करिनात किंवा केन्ना तरी सांगतात. आणि हांव तुमकां सांगता की आमचो कार्यक्रम आयकुपाक आतां आमकां रेडिओची गरज ना. न्यूज ऑन एअर हे ॲप जे आसा जे आमी आमच्या फोनाचेर डावनलोड करून मागीर जी भाषा जाय ती सिलेक्ट करून जाय ते रेडिओ स्टेशन आमी आयकुपाक शकतात. सो तुमकांय सांगता हांव आमच्या आयकुप्याकूय सांगता ना जाल्यार खुबशे आयकुपी कितें म्हणटात खुबशे लोक ना आमी फक्त

0: गाडयेनूच रेडिओ ऐकता. सो अशें ना जशें आमचे आतां माया बायन आमकां सांगलां
1: बरोबर
0: तशें घरा फोनाचेर आमी न्यूज ऑन एअर ह्या एपा वेल्यान आमी आयकुपाक शकतात.
1: वा
0: सो म्हजो फुडलो प्रश्न आसा अमिता सावंत नावेली मडगांवच्यान. त्यो म्हणटात आपूण एक ज्येश्ठ नागरीक सिनियर सिटीजन. ती कितें म्हणटा की पयलीं कशें जातालें, पयलीं बायल मनीस घट आसताली. तिच्या हांव तांच्या कडेन जेन्ना उलयलें, खुबश्या लोकांक ऑन एअर वचूंक आवडना, तांणी
1: बरोबर
0: म्हाका फोन केल्लो. ती कितें म्हणटा की पयलीं बायल एका तांकीन काम करताली. म्हणजे हांव तर म्हणटा की म्हाका तिच्या दिसलें की काम करताली आनी ती सक्सेसफुलूय जाताली तेन्ना. कारण तेन्ना खुबशे म्हणजे आतां जे भुरग्यांक किंवा सगळे एक्सपोजर आसता तेन्ना नाशिल्ले. सो एक एक विशिष्ट ढांचो आसतालो पळय. सो ती आतां कितें म्हणटा की बायलेचो आत्मविश्वास आनी निर्णय क्षमता वाडोवपा खातीर तुमी कितें सांगशात? कारण ती कितें म्हणटात की आतांची भुरगीं तांकां जाय तें मेळ्ळें न्ही सगळें जाल्यार ती शेफाळटात, आनी जाय तें मेळ्ळें ना जाल्यार तांकां डिप्रेशन येता. सो अशा वेळार तांचो हो प्रश्न की बायलेचो आत्मविश्वास आनी निर्णय क्षमता वाडोवपा खातीर तुमी कितें सांगशात?
1: बरोबर. म्हणजे आतां आमी पळयता न्ही, हांव सदांच सांगता की काळ बदलला, खूब बदलला. आतां म्हज्या वेळार आनी तुमच्या वेळार गजाली आशिल्ल्यो त्यो आमच्या भुरग्यांच्या वेळार ना. ओके, पण आतां ऑफकोर्स सिच्युएशनल सोशल मिडिया हाज्या खातीर खुबश्यो गजाली इम्पॅक्ट करपाक लागला. म्हणजे हांव आतां जर एक फोटो घालो तो जर लायक कोणें चड करूं ना जाल्यार म्हाका उदास फील जाता. म्हणजे म्हाका अशें दिसपाक लागता की मागीर आमी ताका न्ही फियर ऑफ मिसींग आउटूय म्हणटा आमच्या सायकॉलॉजीन, फोमो म्हणटात ताका, की आमकां खंय तरी चुकता, मीस जाता अशें दिसता. आनी आमी त्या गजाली न्ही आपलो मेन जो गोल आसा न्ही, मेन जो पर्पज आसा तो खुबदा हालता. आतां तुमी जशें म्हाका म्हळें न्ही की इतल्या यंग वयाचेर इतल्यो गजाली तुका कश्यो कळ्यो, की जेन्ना आपल्याक आपल्याक एक विजन आसता पळयात प्रत्येक मनशाक, जेन्ना आपलो गोल आनी पर्पज जर कळपाक लागलो न्ही.
0: कित्याक एक केतकी बाय म्हण आसताली न्ही, हांवें इतले पावसाळे पळयल्या,
1: हय
0: ते एटमोस्फियर आसताले न्ही, पूण आतां तशें ना.
1: आतां तशें ना, हय. सो त्या खातीर आपलो आतां जर यंग एजीचेरूच जर चलयांनी सुद्दां हो विचार केलो की म्हाका कितें जावपाक जाय. आतां आमी जे समाजान पळयता, आयज जितले दादल्या मनशान इंडिपेंडंट जावंक जाय तितले बायल मनशानूय जावपाक जाय. बिकॉज परिस्थिती अशी जाल्या की आपूण आपल्या पांयार उबे आशिल्ले जाल्यार सदांच बरें. तर म्हणून जर तो एका प्रत्येक चलयेन जर आपल्याचेर काम करत, आपल्याचेर लक्ष दीत, आपल्या आयुश्यान कितें करपाक जाय, भायल्या गजालींचेर न फोकस करता, आंतरीक शक्ती जी आसा आणि देवांनी प्रत्येकाक एक गूण कितें तरी दिल्लो आसता.
0: बरोबर.
1: आणि जितलो बेगीन
0: तो वळख आसपाक जाय
1: बरोबर, स्वताकूच फक्त कळपाक जाय आणि ताच्या खातीर एफर्ट्स घालपाक जाय. हांव जे प्रत्येक चलयेक मनशांक हे सांगता की स्वता बरोबर 10 मिनटां बसा, एक न्ही फक्त पेन आणि पेपर घेवप आणि जे विचार येतात न्ही ते पेपरार मांडप, आणि आमी हळूहळू कळटा की आमचे थॉट्स खंयच्या डायरेक्शनान वता, आमचे विचार खंय वता, नेगेटिव्ह वता का पॉझिटिव्ह वता, आणि तो दृष्टीकोन आमचो आमी चेंज करूंक जाय की म्हज्यान बरें कितें आसा, हांव ती कला गूण कशी घेवपाक शकता. बिकॉज म्हज्या वयल्यान हांव शाळेन आसतना म्हाका खबर नाशिल्लें म्हाका कितें जावंक जाय, आणि आमच्या टायमार करियर काउन्सिलर नाशिल्ले, मोबायल नाशिल्लो, गुगल नाशिल्ले,
0: खबर आशिल्लें की आमी
1: शिकपाक जाय, कितें तरी करपाक जाय आयुश्यान. आतां तेन्नाच रायट टायमार म्हज्या मम्माचें वाचन म्हाका उपयोगी पडलें, रायट एटमॉस्फियर म्हाका मेळ्ळो, बट तातूंत एक जिद्द क्रिएट केली. ती जिद्द खंय तरी एका प्रत्येक मनशान जर क्रिएट करत न्ही जाल्यार प्रत्येक मनशाक तो गोल उरता, आणि जेन्ना गोल उरले न्ही तेन्ना भायल्यो गजाली आनी राटावळी तुमकां मॅटर करना. सो हेंच चल प्रत्येक मनशान बदल. म्हाका जेन्ना हांव म्हातारपणान जेन्ना बसतां न्ही 60 आनी 65 आनी जेन्ना म्हज्या लायफ रिफ्लेक्ट करता फाटल्यान, म्हाका गिल्ट आनी रिग्रेट येवपाक जायना न्ही की हांवें हें करूं ना, हें उरलें, तें जावंक ना. सो ह्याच हीच वेळ आसा ह्या क्षणाक जेन्ना आमी तो आमच्या तातान ताबो घेता आणि विचार करता की म्हाका कितें तरी करूंक जाय, आणि कितें तें फक्त तुमी सांगू शकता, दुसरो कोण तुमच्या खातीर लेखपाक तें शकना.
0: सो एखाद्रे बायलेचो आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढोवपा खातीर तुम्ही असे सांगशात की स्वतः खातीर वेळ काढात, जिद्दीन ते काम करात. आणि तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर देताना सोशल मीडियाचोय संदर्भ दिलो, की आमी कितें म्हणटात की सोशल मिडियाचेर घाले आणि आपल्याक लायक्स आयले ना जाल्यार आमी मिस आवट जातात. आणि म्हाका अशें एक प्रश्न विचारपाचे आसा. म्हाका न्ही याद जाता गोविंद सिलीम खान म्हणून चित्रकार, नामनेचो चित्रकार, तांची हांवें इंटरव्यू घेतिल्लो. तांणी संदेश दितना म्हाका सांगिल्ले की तुमी लायक्स आणि त्या शेअर कितें ते सबस्क्रायब ताजेर तुमी वचू नाकात, तुमचे काम करात आणि त्या कामाचो आनंद घेयात.
1: सामको.
0: कितकी बाय एखादी बायल टेक्नॉलॉजी फ्रेंडली आसना.
1: बरोबर.
0: सो शी इज अवे फ्रॉम सोशल मिडिया, सो तिका कांयच खबर नासता, आणि मागीर पूण ती तिचे आपले काम करीत असता. सो म्हाका एक प्रश्न पडटा की

0: जाला अति मल्टीटास्कींग करपाक लागला. तातूंत खंय तरी आमी तो पॉज घेवपाक विसरल्या. आमी खंय तरी तें जाता. पयली जाणट्यांक तकलेन याद उरताले सगळे नंबर्स, आमकां आमचोच नंबर पाठ नासता
1: कारण तो ऑलरेडी सेव्ड आसता.
0: सामकें
1: बरोबर.
0: सो जायना न्ही ते बेजीक मेकॅनिझम जायना आमचे.
1: कितकी बाय म्हाका न्ही म्हापशेच्यान माया तळकर हाणें फोन केल्लो. ते म्हणटा सतत काम, नोकरी, घर ह्या ताणाक लागून केन्ना चिडचिड जाता जशें तुमी म्हळें. जावं मागीर केन्ना सुशेक म्हणून आसना न्ही, ते चक्र चालूच आसता एका फाटल्यान एक अशें. आनी मागीर केन्ना केन्नाय न्ही खूब राग येता आनी कांयच नाका कशें दिसता, संवसारांतले सगळे फट कशें दिसता. अशा बायलांक तुमी कितें सांगशात?
0: बरं, एक सुंदर प्रश्न आसा जो म्हाका खूब जाण विचारतात. हांव सदांच म्हणटा न्ही, भायर कितें चलता न्ही ताचे पेक्षा भितर कितें चलता हें खूब इम्पॉर्टंट आसा. आतां एकूच उदाहरण दिता. जर तुमचो आनी म्हजो दरा वाद जालो, तो वाद जातकूच तुमी घरा गेली आनी तुमी कांयच विचार ताजेर केलो ना, तुमी सोडून दिलें. हांव आतां तो वाद घेवन म्हजो घरा वता आनी तो भितर चालू आसा चालू आसा. हांव उलयतां ताचे बद्दल. घरा गेलें, घरा म्हाका कोण रावलां? म्हजे चली रावलां, म्हजे घरांतली रावल्या. हांव तो वाद तांचेर काडटा, मागीर ते फ्रस्ट्रेशन्स इरिटेशनच्या रुपान भायर सरता. सो जेन्ना आमी अवेर, आमकां सायकॉलॉजीन आमी अवेरनेसाचेर खूब भर दिला की म्हजे जेन्ना मन चंचल जाता, विचलीत जाता, तेन्ना हांवें अवेर आसपाक जाय की आतां करंटली म्हजी चिडचिड जाता, म्हाका अशें फील जाता, हाजो अवेर आसतलो खूब गरजेचो आसा. जर तो ना तर हांव कितें करतलें? हांव वचून तो बाकीच्या लोकांचेर काडटलें, जाचो तातूंत कांयच दोश ना. म्हणून नॅचरल की ओवरलोड जावप नॅचरल, स्ट्रेस यो व्हेरी नॅचरल, बट भितर अंतर्मनान तुमचो संवाद कितें चल्ला तुमच्या कडेन? म्हजें लायफूच अशें, म्हाका सदां वायटूच मेळटा, म्हज्या लायफान केन्ना बरेंच जायना, हें जर डायलॉग तुमचे भितर चलना जाल्यार कितें जातलें? तें रिएक्शन सुद्दां भायर जेन्ना येता पळय तें नेगेटिव्हलीच येतलें. सो जेन्ना अंतर्मन शांत आसा, जेन्ना भितर जेन्ना एक थंडसाण आसा, भायलो बोवाळ केन्नाच भितर अफेक्ट जायना. म्हणून तो थंड करप खूप गरजेचो.
1: सो एका बायलेन आपणें कशें वागप तें आपल्या हातान आपणें दवरपाक जाय.
0: सामकें. प्रत्येकान, आय वूड से प्रत्येक मनशान.
1: आणि प्रत्येक प्रॉब्लेम त्या जाग्या पुरतेच सॉल्व करप.
0: करेक्ट. आणि ते कॅरी फॉरवर्ड करप ना.
1: वर्क प्लेस स्ट्रेस आणि घरची जबाबदारी, आताच याच प्रश्नातल्यानच हो उपप्रश्न.
0: होय.
1: सो बॅलन्स कसे करप?
0: येस.
1: मात्शें परतून एकदा सांगत की तुम्ही आता म्हणले की ऑफिसान जर वाद झालो जाल्यार तो घरा पर्यंत व्हरप ना.
0: सामके सामके. हांव एक सुंदर न्ही, हांवेंच डिझायन केल्लो एक शब्द आसा, म्हणजे जो आमी खरो आमच्या धर्मशास्त्रान यूज करता. आमच्या शास्त्रान हुमरो आसता ना, हुमरो. हय. आतां हुमरो आमी ओवाळटात न्ही, आनी हुमऱ्यार आमी केन्नाच पांय दिनात. बरोबर. आमकां जाणटी तापयताली हुमऱ्यार पांय दवरलेले.
1: हय.
0: आनी हुमऱ्याच्या पलीकडे आमी चपला काडटा आनी भितर वता. आतां हो हुमरो न्ही प्रत्येकान आयच्यान लक्षांत धरप. म्हणजे कितें ट्रीक? हांव जर आतां भायर वता जाल्यार हांव एक मानसशास्त्रज्ञ आसा, हांव कोणाची मैत्रीण आसा, सोशल वर्कर आसा. बरोबर. पण जेन्ना हांव हुमरो चप्पल काडून भितर वता तेन्ना हांव कोण आसा? हांव एक आई आसा, भयण आसा, धूव आसा, हे रोल्स आसा. बरोबर न्ही?
1: त्या घराचे एक सदस्य आसा ज्याचेर अख्खे घर उभे आसा.
0: सामके. आतां सपोज धरा की वाटेर येताना हे सबंद दीस म्हज्या कामार वेगवेगळ्यो घडामोडी घडल्यो आनी हांव घरा कडेन ते घेवन तो वजे घेवन येता आनी ते वजे जर चपला बरोबर थंयच सोडना जाल्यार ते भितर सरतले. तशेंच सकाळी जेन्ना हांव भायर सरता तेन्ना हांव आवय, भयण हे मागीर, आतां हांव सायकॉलॉजिस्ट पयली किंवां हांव सोशल चेंज मेकर पयली, हे विचार जेन्ना आमी बॅलन्स करपाक शकतले की थंयचे थंय, हांगाचे हांगा. आतां कितें जालां, वॉट्सअपा खातीर न्ही ही दुनियात वेगळी जाल्या. हांव घरा पावलें, म्हाका 10 ऑफिसांतल्यो मेसेजी येता, मागीर तो वर्क लायफ बॅलन्स हालता. पण तो खंय तरी ड्रॉ लायन करूंकूच जाय न्ही. आमी फक्त सिच्युएशन्साक दोश दिवन फायदो जायना. सो तो आपणें निर्णय घेवंक जाय. म्हणून तो हुमरो लक्षांत धरचो.
1: कितकी बाय, म्हाका न्ही खूब खूब तुमचे कौतुक दिसले की इतले सुंदर हुमऱ्याचे उदाहरण दिले. म्हाका दिसता की हुमरो ह्या शब्दाक इंग्लिशीन कितें उतर आसा तें हांव नको.
0: कित्याक
1: जाणा, कांय गजाली न्ही त्यो त्यो त्या त्या भाशेनूच बऱ्यो
0: दिसता.
1: म्हणजे हुमरो, तुमी हुमरो हुपप म्हणजे मर्यादा ओलांडप असो ताजो एक एकूय विचार जाता. सो प्रत्येक मनशान आपलो हुमरो सांबाळप हे खूप गरजेचे. कितकी बाय, म्हाका न्ही परत एकदा म्हणजे खूप कौतुक दिसता की तुम्ही इतल्या ल्हान वयार इतले सगळे पोक्तपणा हाडलो तुम्ही. आसू काय नजो, म्हाका आणी एक प्रश्न विचारपाचो आसा जो सगळ्यांच्याच मनान आसतलो. एक प्रातिनिधीक प्रश्न हो की एका चलयेचेर न्ही ल्हानपणापासून सदांच सामाजीक दबाव आसता. बरोबर. काळ बदल, सगळे बदलले अशें आमी म्हणटात.

0: विशय म्हणून शिकपाक घेतात जाल्यार तो आज गोंयान बीए सायकॉलॉजी आसा आनी एमए सायकॉलॉजी आसा. बीएससी एमएससी गोंयान ना, ते गोंया भायर करचे पडटा. बट जर तुमकां फक्त वाचपाक जाय आवड म्हणून जाल्यार बेजीक सायकॉलॉजी बूक सुरवात करा. एक पुस्तक आसा सुंदर की अंतर्मनाचो खेळ आनी कितलो इम्पॉर्टंट आसा ते अंतर्मन, द पावर ऑफ सबकॉन्शियस मायंड म्हणून एक पुस्तक आसा, एमेझॉनचेर इजिली मेळटा, जोझफ मर्फी म्हणून ना ताजो ऑथर. ते पुस्तक मुद्दाम सगळ्यांनी वाचपाचे की तातूंत आपले मनातले खूब गजाली कळटा.
1: एक 2.5 मिनटां म्हज्या हातांत आसा. वता वता तुमचो संदेश म्हज्या आयकुपी भयणीक.
0: हांव म्हटलें की प्रत्येकान स्वताचेर निरागस प्रेम करा, स्वताक जज करू नका. प्रत्येकाच्या सिच्युएशन प्रमाणे प्रत्येक जण वागता, फक्त आपले मनीसपण मात्र सोडू नका. कशें

आता ऐकूया जिला आणि लीला हे गीत एम्बॉयर आणि सोफिया यांच्या आवाजात. या वेळार तुम्ही ऐकतात कानळा ओळा ही कार्यावळ.

माडळ मांगेशी माडळ मांगेशी हापशा मोडकी ज्वाराचे जातले जेरुल

सागान ओडी तोर गुडगुडी एक काल सांव योग्यन साडी तो

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्ता मधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक

सुदृढ करण्यासाठी परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जेजे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग राजस्थान हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल सिक्कीम महाराष्ट्र कर्नाटक किनारपट्टी पूर्व राजस्थान गुजरात कोकण गोवा दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात कर्नाटक तामिळनाडू पुदुच्चेरी कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश लक्षद्वीप अंदमान आणि निकोबार बेट बिहार ओदिशा पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही

0: सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील दोन सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. के टू एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादय चॅनल आता 1 वर जाऊन 40 मिनिटं आणि 40 सेकंद झाले असा.

ऐकूपेनो आता ही असा हवामानाविषयी माहिती. आयचे गोयचे तापमान चडान चड तापमान 29 डिग्री सेल्सियस आणि उण्यात उणे 26 डिग्री सेल्सियस. गोयात मोठ्या ते बारीक प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय असा. तसेच गोयच्या निस्तेबकपांक विशेष अशी शिटकावणी कायच ना. हे आशिल्ले आयचे हवामान.

आणि आता या उपरांत ज्यो कार्यावळी आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतले त्या कार्यावळीविषयी कांय खिणातूच आयकूंक रावात सदाफुली ही कार्यावळ. तशेंच 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, 2 वरां जावन 15 मिनटांचेर दोपहर समाचार आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. तशेंच 2 वरां जावन 30 मिनटांचेर हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ आसतली. 3 वरांचेर हिंदीतल्यान 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत.

करतली. 3 वरां जाऊन 10 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो आसतल्यो आनी उपरांत आमची दनपारची सभा सोंपतली. सांजवेच्या सभेन 5 वरां जाऊन 30 मिनटांचेर मराठीतल्या युववाणीत आयज आयकात दुर्गा नवीन देसाई हांचे उलोवप विशय आसा छंद वाचनाचा. सवराचेर हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. तशेंच 6 वरां जाऊन 5 मिनटांचेर हवामानाविशी म्हायती तशेंच कार्यावळींची रुपरेषा. 6 वरां जाऊन 10 मिनटांचेर रोजगार वृत्त. शब्दुली ही कार्यावळ 6 वरां जाऊन 15 मिनटांचेर. 6 वरां 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. 6 वरां 35 मिनटांचेर कातारां. 7 वरांचेर 3 सांजा. आयच्या 3 सांजा कार्यावळीन आयकूंक रावात सुषमा तिळवे हांचे कविता वाचन. 7 वरां जाऊन 20 मिनटांचेर प्रादेशीक खबरो. चावडेर कार्यावळ 7 वरां जाऊन 30 मिनटांचेर. हातूंत आयज आयकात दुधाळ जनावरांचेर प्लास्टिकाचो परिणाम ह्या विशयाचेर दोतोर संजय कुमार उद्धरवार हांचे उलोवप. 8 वरांचेर कार्यावळींची रुपरेषा. 8 वरां 5 मिनटांचेर मराठीतल्यान खबरो. 8 वरां 15 मिनटांचेर गीत गजल ही कार्यावळ. 8 वरां जाऊन 30 मिनटांचेर हिंदी कार्यावळ. 8 वरां 45 मिनटांचेर समाचार संध्या. 9 न्यूज एट 9. 9 वरां 15 मिनटांचेर स्पॉटलायट. 9 वरां 30 मिनटांचेर चर्चा का विशय. तसेच रातच्या 10 वरांचेर आयकूंक रावात मराठी नाटक प्रतिभा प्रवास. बरयला लक्ष्मण पित्रे हाणी. संगीत आणि सादर करतात डॉ साईश देशपांडे. 11 वरांचेर हिंदीतल्यान 11 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. तशेंच 11 वरां जाऊन 10 मिनटांचेर आमची निमणी सभा सोंपतली. आयकुपेनो ही आशिल्ली एक नदर आमी ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतले त्या कार्यावळींचेर. आमची मुखावेली कार्यावळ कांय खिणातच.

ऐकुप्यानो, या वेळार तुम्ही ऐकतात हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ. कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात कालिया या फिल्मातलं हे गीत. गीत संगीतबद्ध केलं आर डी बर्मन हाणी आणि गीतरचना मजरू सुलतानपुरी यांची.

हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया चांदनी ह्या फिल्मातले हे गीत. लता मंगेशकर आणि हरिहरन हांचो हो आवाज. आनंद बक्षी हांची ही गीतरचना.

नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. तशेंच डिजिटल मोडाचेर न्यूज ऑन एअर ह्या एपावेल्यान तुमकां आयकूंक मेळटा आकाशवाणी पणजी. सांजवेची 5:30 आनी 22 सेकंद जातात. आमच्या ह्या सांजवेच्या सभेक आमी आतां आरंभ करता. हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे. सादर करीत आहोत आमच्या असंख्य युवक युवतींसाठी हा कार्यक्रम युववाणी.

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहात छंद वाचनाचा दुर्गा नवीन देसाई यांचं भाषण, तसंच सुंदरसं संगीत. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया सुंदरशा ह्या गीतानं.

0: आणि या सुंदरशा गीतानंतर आता ऐकूया छंद वाचनाचा दुर्गा नवीन देसाई यांचं हे भाषण.
1: माणसाच्या मंद जीवनात सरस्वतीने वास केला, अपूर्ण जीवनाला पूर्ण करण्यास विद्येचा महासागर निर्माण केला. काही न कळणाऱ्या बुद्धीला विद्येची ओढ लागली, हळूहळू जोपासला छंद व माणसाला वाचनाची गोडी लागली. असं म्हणतात की एक चांगला वक्ता होण्यापूर्वी माणूस एक चांगला श्रोता झालाच पाहिजे, कारण ऐकल्याने ज्ञान वाढते आणि बुद्धीची क्षमताही वाढते. पण फक्त ऐकल्यानेच बुद्धीची प्रगती होते का? नाही. तर वाचन हा माणसाचा सगळ्यात चांगला गुरु मानला जातो. ऐकून न मिळणारे ज्ञान वाचून प्राप्त होते आणि म्हणूनच वाचन हे खूप गरजेचे आहे. पुढे जर ह्याच सवयीचे रूपांतर छंदात झाले तर दुधात साखरच. मला आठवतं, लहान असताना आई सतत मला गोष्टी सांगायची, पण जेव्हापासून शाळा सुरू झाली आईच्या तोंडून गोष्टी सांगणं अगदी बंदच झालं. मी आईला म्हटलं, आई तू हल्ली गोष्टी का ग सांगत नाहीस? एवढं म्हटल्याबरोबर आई लगेच उठली आणि खोलीतल्या कपाटातून काहीतरी घेऊन आली आणि म्हणाली, घे. मी म्हटलं, काय हे? तिने म्हटलं, काय कसं वाटतं तुला? मी म्हटलं, पुस्तक. वाच बघू काय लिहिलंय ते. मी वाचलं, पंचतंत्रातील गोष्टी. आई म्हणाली, आता नाव वाचलंस ना, तशा त्या गोष्टी पण वाच. मी मान डोलावली आणि पुस्तक उघडलं. त्यातली एक गोष्ट वाचली आणि वाचता वाचता गोष्ट रंगतच गेली. आपोआप चित्रे डोळ्यांसमोर रंगत गेली. त्या पहिल्या गोष्टीची शेवटची ओळ होती, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आजही ती ओळ मनात घर करून राहिली आहे. तेव्हा आईने वागलेल्या स्वभावाचा अर्थ मला आज उमजला. ज्ञान हे सर्वात शक्तिशाली शस्त्र मानलं जातं आणि ह्याच ज्ञानाचं एक महत्वाचं साधन म्हणजे वाचन. लहान असताना दर दिवशी सकाळी मला बाबा पेपर आणायला घेऊन जायचे. सकाळची ती सर्वात मोठा आनंद देणारी झोप मोडून तो पेपर आणायला जाणं मला कंटाळवण वाटायचं. पण बाबा मात्र दर सकाळी तितक्याच उत्साहात आजही पेपर आणून अगदी मग्न होऊन वाचतात. आईच्या त्या वागण्याने आणि बाबांच्या त्या मग्न होऊन वाचनाच्या सवयीमुळेच कदाचित मलाही वाचनाची गोडी लागली. लहानपणी त्या रंगतदार गोष्टींच्या पुस्तकांनी माझ्या या आवडीला जोपासण्यात मदतही केली. वयाप्रमाणे कधी त्या गोष्टीच्या पुस्तकांची जागा कविता आणि इतर उपन्यासांनी घेतली हे मलाही कळलं नाही. वाचन हे वयाप्रमाणे केले तर बुद्धीची वाढ चांगल्या प्रकारे होते. लहानपणापासून ही सवय जोपासल्यास आपोआप वाचनाचा छंद लागतो आणि ज्ञान प्राप्ती करण्याची ओढही लागते. वाचनाचं महत्व आपण शालेय जीवनातून ऐकत आलोय. प्रत्येक जण आपल्याला वाचन किती महत्वाचं आहे हे सांगत असतो, परंतु आपण खरंच वाचन करतो का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढं महत्व का बरं देतात? तर त्याचं कारण असं की वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. नवनवीन शब्दामुळे त्याच्यात प्रगती होत असते. एका वस्तू वा स्थितीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन प्राप्त होतो. हेही तितकंच बरोबर आहे की सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. दूरदर्शन, संगणक, त्यावर खेळले जाणारे खेळ, मोबाईलवरील खेळ अशी साधने आपल्याला मानसिक आनंद देतात खरं, परंतु वाचनामुळे आपण लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. त्याच्या अवघ्या जीवनाचा अनुभव आपण काही क्षणातच अनुभवतो. आपण त्यातली प्रत्येक पात्रही अनुभवतो. टीव्ही वा मोबाईल हे जीवनात मीठ मसाल्याचं काम करतात खरं, पण त्या मीठ मसाल्याची जिभेवर येणारी खरी चव आणि रुच वाचनातूनच प्राप्त होते. वाचताना आपण लेखकाचे म्हणणे ऐकत असतोच, पण सध्याच्या जीवनात ऐकण्यासाठी कुणाला वेळच नसतो. वाचनामुळे आपल्याला इतरांना ऐकण्याची सवय लागते. त्याच वेळी आपल्याला नव्या गोष्टी अनुभवायची संधी

0: ही प्राप्त होते. जीवनात संयम हा गरजेचा. ऐकण्यासाठी संयम असायला हवा आणि हाच संयम राखण्याची चांगली संधी म्हणजे वाचन. वाचनाने माणूस संयम राखायला शिकतो आणि त्यामुळे सामाजिक जीवनात मदत होते, सामान्य ज्ञान वाढते. आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. एका विषयाचा प्रत्येक दृष्टिकोन आपल्या डोळ्यांसमोर येतो. चर्चेमुळे लोकांत मिसळण्यास मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो. आधीच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच स्तरातून वाढत आहे. वाचन संस्कृती टिकून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातून निर्माण होणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वाचन वेळ उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्या भोवती निर्माण केली पाहिजे. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवर सुद्धा विशिष्ट नंबर फिरवल्यावर आजच्या वेळेत जगातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीकडे ही साधनं नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञानलालसा भागवत असत. मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलवण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा आहे. याचमुळे आपण वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध केले पाहिजे. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय असे. आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई बुकने घेतली आहे. ऑनलाईन साईटमुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरीही वाचन संस्कृती आणि छंद हळूहळू कमी होत आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्यांना वाचनाचे महत्व कळावे ही काळाची गरज झाली आहे. कारण हेच वाचन आपल्याला विविध विषयांद्वारे जगण्याची नवी दिशा दाखवत असतात. पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जातो. पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा आकांक्षांचे क्षितिज निर्माण करणारे साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात व त्याचं महत्व तरुणांना पटलंच पाहिजे. वाचनाची सवय एकदा लागली की माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंतून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो. त्यामुळे निराशेच्या जाळ्यात अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त होतो. आजकालच्या तरुणांना खूप ताण असतो. वाचन हे त्यांना अशावेळी मदत करतं. वाचन संस्कृती जोपासल्याशिवाय पर्याय नाही. नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल. साक्षर तरुणांपैकी 61% तरुण त्यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत समाधानी आहेत. मात्र वाचनाचा छंद असलेल्या तरुणांमध्ये समाधानाचे प्रमाण 70% तर कमी वाचन करणाऱ्यांमध्ये हेच प्रमाण 57% आहे. वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाची प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेला वाट सापडते. हृदयता, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव, ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मनाला खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत ह्याचे ज्ञान प्राप्त होते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टी तडकत नाही. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे ह्याचे भान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करत आपण वाचन संस्कृतीची जनजागृती केली. पुस्तकांविषयी ही कायमची ओढ तरुणांच्याही मनात निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आजच्या तरुणांना वाचनाचे वेड असायलाच हवे, तरच वाचन संस्कृतीची वाढ होईल. अंततः मी एवढंच म्हणू इच्छिते, वाचाल तरच वाचाल.
1: मित्रांनो, छंद वाचनाचा नुकतंच आपण ऐकलं भाषण दुर्गा नवीन देसाई यांचं.
2: से अधिक उम्र के देश के हर बुजुर्ग को अस्पताल में मुफ्त इलाज मिलेगा.
3: आम्ही जाणते आधी ज्यांना दुयेत जाताले त्यांना सगळ्यात व्हड त्रास असतालो तो घरच्यांचेर वजे जावपाचो.

खर्चाच्या हुस्क्यान आम्ही दुयेंस लिपयताले, दिसताले अशेंच चलतले म्हणून. पूण प्रधानमंत्री मोदीजीन आमची चिंता वळखून आमकां दिली आयुष्यमानची गॅरंटी, आयुष्यमान वय वंदना कार्ड वरवी. आयज 70 वर्सां आनी वयल्या पिरायेचे आमच्या सारखे वडील नागरीक आसात, 5 लाख मेरेनच्या फुकट उपचाराचे हकदार. आयजूच आयुष्यमान ऍप डावनलोड करून घरा बसून वय वंदना कार्ड करात. अधिक माहिती खातीर 14555 चेर कॉल करात.

मित्रांनो, वाईट गोष्ट आपण विसरून गेले पाहिजे. तेच पाहत राहिलो आणि तेच ऐकत राहिलो तर जीवनातला आनंद आम्ही केव्हा घेणार. म्हणून तर मनाला प्रसन्न ठेवूया आणि स्वच्छंद होऊन जीवनातला आनंद घेऊया.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन फाल्यां ओडिशाच्या भुवनेश्वराक भेट दितले. ह्या भेटी वेळार ते ओडिशा डीप सी फिशिंग मिशन दस्तावेज लॉन्च करतले. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज एल निनोच्या संभाव्य परिणामाचेर उंचेल्या पांवड्यावेली नियाळ बसका घेतली. तांणी शेतकारांक मके, बाजरी, मूग ह्या सारख्या थोड्या काळाच्या पिकांक प्राधान्य दिवपाचो सल्लो दिला. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू हांणी 19 आसनांचो सारस MK2 हाचो आराखडो टप्पो येसस्वीपणान पुराय केल्ल्या खातीर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजाची तोखणाय केल्या. भारतीय कंपनी सचीव संस्थेन ICSI कॉमर्स ऑलिंपियाड 2024 सर्तीची घोषणा केल्या. 11वी आणि 12वेचे खंयच्याय बोर्डाचे विद्यार्थी हे परिक्षे खातीर पात्र आसतले. विन्सन वर्ल्ड वतीन पणजे 7 ते 9 ऑगस्ट मजगती 15व्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केला. हो महोत्सव पणजे आयनॉक्स आणि मेकनीज पॅलेसांत जातलो. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी आमदार कार्लोस आल्वारेस फरेरा आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसयत पोंभुर्पा झऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. मत्स्यपालन संचालनालय 9 जुलयाक सकाळी 9 वरांचेर पणजे जिमखाना कांपाल पणजे हांगा राष्ट्रीय नुस्तें शेतकार दीस मनयतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

स्वर पंडबिंडाचेर ऐकूया शब्दुली हिंदुस्थानी शैलीचेर आधारित सुगम संगीताची ही कार्यावळ. स्वरा 35 मिनिटाचेर आस्वाद घेऊया कातारांचो. सात वरांचेर तिनी सांजा हातून ऐकूया कविता वाचन सुषमा तिळवे हांचे.

आणि राज्य थावरांच्या ऐकमलवात मराठी नाटक प्रतिभा प्रवास. बरोपी लक्ष्मण पित्रे. दिग्दर्शक संगीत आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे. तर ऐकून विसरू नका आजच्या थावरांचे मराठी नाटक प्रतिभा प्रवास.

7:05 शुभ प्रभात हातून दिन विशेष असतले. तसेच वीर जवान ही कार्यावळ हातून मुलाखत ऐकूया रिटायर्ड सुभेदार मेजर आणि हॉनरेबल लेफ्टनंट श्री श्रीकांत सावंत, संकल्पना जॉन अक्वेअर, प्रस्तुती उषा नाईक आणि निर्मिती सहाय्य डॉक्टर साईश देशपांडे. 8:50 हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ, चित्रसंगीत 9:30 मराठी गीतां, 10:05 आस्वाद घेऊया कातारांचा.

साडेदहा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत कीर्ती कुमार यांच्या सतार वादनात ऐकूया राग रामकली. 11:05 गातार हे मेरा दिल. 11:30 एनसीआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग.

विषयी उलप ऐकूया आसावरी कुलकर्णी यांचे. तसेच स्वरसंगम हे कार्यावळ हातून ऐकूया फाल्या शास्त्रीय संगीत विदुषी किशोरी आमोणकर यांचे. ताणी सादर केल्लो राग आसतलो गौड सारंग. 1:05 कानावळा 41 सदाफुली आणि दनपरा 2:30 ऐकूया हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ.

पालासान वेळा 5:30 कोकणीतल्या युवाणीन कविता वाचन ऐकूया अन्सेंजला सिल्वेरा हांचे. तशेंच सांगाताक सुंदर संगीत आसतले. 15 शब्दुली 35 आस्वाद घेवया कातारांचो. 7 भक्तिगीत.

सातपुरा 30 मिनिटाच्या चावडेर हातून आंब्याची लागवड याविषयी मुलाखत ऐकूया कीर्तिराज गावकरांची आणि ही मुलाखत घेतले प्रदीप लोटलीकर. 8:15 गीत गजलींची कार्यावळ 8:30 कलात्मक ही वळेरी हाचो तुमका भलायक मेळटलो 15वो वाटो.

रातचे 9:15 स्पॉटलायट, 9:30 कंट्री वायड आणि 9:45 इनसायट ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

रचत हा ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ. हातून विदुषी किशोरी आमोणकर यांच्या गायनान राग गौड मल्हार तुमका ऐकू मेळटलो. आणि साडेजांक कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यवळ. हातून डॉ एम बालमुरली कृष्ण यांच्या गायनान राग बिहाग, राग कंदना कुलुहलम, राग सिंधू रामक्रिया आणि राग मालिका तुमका ह्या कार्यावळीन ऐकूंक मेळटल्यो.

तर ऐकून या आशिल्ल्यो आमच्यो फाल्यां भितरच्यो कार्यावळी. आणि आता सांगता 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यो कार्यावळी. सध्या चालू आसा रेनबो सांज ही कार्यावळ. 7:10 आयकूंक रावात फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ. कातारां 8:30 सदाबहार पोरण्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. रातच्या 9 सावन पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन सुरवात जातली. हातूंत 9 आयकूंक रावात प्रायोजीत कार्यावळ पिलार ऑफ फायर. वॉट्स हॉट 9:30 10:05 फोन इन पश्चिमी संगीताची कार्यावळ. आणि 11:10 द फील गुड आवर्स ही कार्यावळ. तर आशिल्ल्यो 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यो कार्यावळी.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावरून उलयता. सांवेची सबर 15 मिनटां आणि 35 सेकंद जातात. ऐकूया हिंदुस्थानी शैलीच्या आधारित कोकणी सुगम संगीताची कार्यावळ शब्दुली.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हांच्या वांगडा युनेस्कोच्या संवसारीक दायजाच्या योग्याकार्टाच्या प्रबन्नन देवळाक भेट दिली. भारत आणि इंडोनेशिया हांचे मदल्या शेकड्यांनी वर्सा पोरण्या संस्कृतायेच्या बंधनाचे प्रतीक म्हणून प्रबंधन उभे आसा असे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो हांणी निवेदनात म्हणला. देवळ संकुलाचे संवर्धन आणि

0: जीर्णोद्धार करपा खातीर भारतान दिल्ल्या आदाराचे तांणी उपकार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुमार 12 शेंकड्यांच्या काळांत हे भव्य दायज सांबाळपा खातीर इंडोनेशियाच्या लोकांचे उपकार मानताना म्हणला.
1: कार्ता के इस भव्य मंदिर कॉम्प्लेक्स अब जब हम पुनर्निर्माण का काम करने जा रहे हैं और ये यूनेस्को का वर्ल्ड हेरिटेज है, दुनिया के दूर दूर क्षेत्रों में कहीं पर भी जाएं, हमें कहीं न कहीं भारत की सांस्कृतिक विरासत के दर्शन होते हैं. ये पूरे साउथ ईस्ट एशिया का दूसरा सबसे बड़ा हमारी विरासत की पहचान है.
0: पुनर्स्थापना प्रकल्पाक लागून लोकांमधले संबंध आनीक घटमूट जातले असो विस्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन फाल्यां ओडिशाच्या भुवनेश्वराक भेट दितले. ह्या भेटी वेळार ओडिशा कृशी आनी तंत्रज्ञान विद्यापीठ भुवनेश्वर हांगा व्हड दर्यांत नुस्तेमारीचो टिकाऊ रुपान फायदो घेवपा खातीर अधिकृतताय पत्रां जारी करपाच्या राष्ट्रीय लॉन्च कार्यावळीक उपराष्ट्रपती हाजीर रावतले. राधाकृष्णन ओडिशा डीप सी फिशींग मिशन दस्तावेज लेगीत सुरू करतले. घर मंत्री अमित शाह हांणी आयज महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या कडेन उलोवन महाराष्ट्रात उटंगराच्या पावसाक लागून जाल्ल्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. फाटल्या कांय दिसात उटंगराच्या पावसाक लागून महाराष्ट्रातल्या कांय वाठारांनी लुकसाण जाला आनी लोकजीण विस्कळीत जाल्या. ह्या परिस्थितीक तोंड दिवपाक महाराष्ट्र सरकाराक जाय ती मदत केंद्र सरकार करतले अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी म्हणला. केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी आयज एल निनोच्या संभाव्य परिणामाचेर उचेल्या पावंड्यावेली नियाळ बसका घेतली. केंद्र सरकारान ह्या वर्सा एप्रिलांत एल निनोचे आव्हान सोपोवपाची तयारी सुरू केल्ली. एल निनो मॉनिटरींग सेल, क्रॉप वेदर वॉच ग्रुप, राज्य नियंत्रण कक्ष आनी नोडल अधिकाऱ्यांवरवी पेरणी पीक आनी बाजार परिस्थितीचेर नेमान नदर दवरतात अशें बसके उपरांत नवी दिल्लींत पत्रकारांकडेन उलयतना शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. तांणी शेतकारांक मके, बाजरी, मूग ह्या सारख्या अल्पकाळाच्या पिकांक प्राधान्य दिवपाचो सल्लो दिला. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू हांणी 19 आसनांचो सारस MK2 हाचो आराखडो टप्पो यशस्वीपणान पुराय केल्ल्या खातीर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज हाची तोखणाय केल्या. सारस हे देशातले पयले स्वदेशी बनावटीचे येरादारी विमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीक मुखार व्हरता अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत राम मोहन नायडू हांणी म्हणला. केंद्रीय नवकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज भारतीय मानक ब्युरो वांगडा येवपी राष्ट्रीय प्रमाणीकरण संस्थांच्या ब्रिक्स मुखेल्याच्या बसकेच्या तयारीचे मूल्यांकन करपा खातीर समिक्षा बसकेचे फुडारपण केले. कर्नाटकातल्या बेंगळूरात जावपी आंतरराष्ट्रीय बसकेचे यशस्वी संचालन करपा खातीर आनी प्रमाणीकरण क्षेत्रांत ब्रिक्स देशांमधलो सहकार आनी घटमूट करपा खातीर पुराय समन्वय, कार्यक्षम अंमलबजावणी आनी बारीकसाणीन नियोजन करपाचेर ह्या बसकेंत तांणी भर दिलो. खेळ. काल राती नॉटिंगहमाच्या ट्रेंट ब्रिजांत जाल्ल्या दादल्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटाच्या तिसऱ्या सर्तीत इंग्लंडान भारताक 125 धावड्यांनी हारयलो. फुटबॉल सर्तीन वेनकुवरांत पॅनल्टी शूटआउटांत स्वित्झर्लंडान कोलंबियाचेर 4-3 अशी मात करून फिफा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलीत प्रवेश केला. तशेंच अटलांटान जाल्ल्या सर्तीत अर्जेंटिनान इजिप्ताक हारावन सर्तीच्या क्वार्टर फायनलीत प्रवेश केला. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज देशाच्या मध्य आणि उदेंत वाठारांनी व्हड पावस पडपासयत वादळ येवपाची शक्यताय उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2 दिसांनी उत्तर अरबी दर्या, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबाच्या उरिल्ल्या वाठारांसयत पुराय देशात नैऋत्य मोसमी पावस फुडें सरतलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. सांजवेची 15:35 आणि 35 सेकंद जातात. चला आता घेऊया आस्वाद कातारांचा.

हेलेन डी क्रूज आणि हेनरी डिसोजा ह्यांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकले. आणि कार्यवाहीन एच ब्रिटन घेण्यात मारिया लिना

एच ब्रिटन यांच्या आवाजात मारियालीन हे गीत तुम्ही ऐकले. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदलावेल्यान कातारांची ही कार्यावळ.

हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 7:12 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम तिन्ही सांझा.

सर्वांचं स्वागत. आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कविता वाचन सुषमा तिळवे यांचं आणि सुंदरसं संगीत. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदरशा गीतानं.

नमस्कार. स्मार्टफोन 2G 3G जाळ्यात आपण सगळेच कसे अडकत चाललोय त्याचं चित्र ह्या कवितेतून उमटलंय. कवितेचं नाव आहे सेल्फी. नवी नवलाई होती तेव्हा ती सारखी सारखी आरशात बघायची. अन तो तिला लाडाने म्हणायचा, अगं आरशात का बघतेस, माझ्या डोळ्यात बघ ना. ती लाजून चूर चूर व्हायची. ती अन आरसा दोघांच्या मध्ये तो उभा राहायचा. अगं त्याला कसले नखरे दाखवतेस, मला बघू देत ना तुझे नखरे. ती त्याला बाजूला ढकलायची. तिचं नटणं मुरडणं आरसा निलाजरेपणे बघतोय म्हणून तो त्याचा राग राग करायचा. आता तिला सेल्फी काढताना बघून त्याला आरशाची आणि स्वतःचीही किव करावीशी वाटते. सेल्फीच्या ह्या वेडापायी आपले आचार विचार कसे उथळ झालेत याचा अनुभव मला नुकताच आला. अंदमानला सेल्युलर जेलला भेट दिली तेव्हा एकंदरीत टुरिस्ट म्हणून भेट देणाऱ्यांचं वागणं पाहून मन अगदी व्यथित झालं आणि स्फुरलं ते हे असं. कवितेचं नाव आहे लायकी. चार दमड्या फेकून हवेचे पंख लावून मार दिमाखाने उतरलोय आम्ही इथे. आम्हाला कळते का किंमत इथल्या मातीची, या मातीत रुजलेल्या इतिहासाची. आमच्या वर्तमानासाठी त्यांनी पेललेल्या भूतकाळाची. त्या निदड्या छातीच्या वीरांनी गोळ्या झेलत आमच्या भविष्याचा पाया रचला. त्याच्याच पायऱ्या चढतोय आम्ही मुर्दाडपणे, नसलेली 36 इंच छाती पुढे काढून. आपल्या कोटी कोटी बांधवासाठी त्यांनी हसत हसत मरणयातना सहन केल्या. त्यांच्यामुळे कोटी कोटी बांधव स्वाभिमानाने देशप्रेमाने पेटून उठले आणि आम्ही मात्र पराकोटीचे बेफिकीर. ज्यांच्या पायाशी उभे राहण्याची आपली लायकी नाही त्या वीर पुरुषासोबत सेल्फी काढण्यात स्वतःला धन्य धन्य समजतो. खंत वाटते चंगळवादाने एवढी का निर्डावली आपली मनं की जाणवतच नाही काहीच आम्हाला. त्यांनी रचलेल्या पायावर इमले बांधायची खरंच लायकी आहे का आपली? खरं तर दुःखामुळेच सुखाची खरी चव समजते म्हणूनच वेदनेकडेही हसून बघावंसं वाटतं. कवितेचं नाव आहे वेदना. ती बोसते पण सजग ठेवते आहे नाहीच्या खेळात सोबत करते. डोळ्यातून पाणी आणत डोळे अगदी निरभ्र करते. सुखाची अस्सल चव दाखवते जीवनाची मजाही चाखवते. सलग चेतना जागवत पाय जमिनीवर रोखून धरते. म्हणूनच अधेमध्ये मागावी तिची सोबत, करावं हसून तिचं स्वागत. सुखी संसाराचा मंत्र सांगणारी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे संसार. उंबरठ्यावरचं माप ओलांडून बाई घरात येते लक्ष्मी अन्नपूर्णा या रूपाने. मात्र वर्माला गळ्यात घालून तिला चक्क दावणीलाच बांधलं जातं. सुखी संसाराचा असा मंत्र ऐकवतात, हे माझं घर अन हा तुझा संसार, हे माझं घर अन हा तुझा संसार, जीवात जीव असेपर्यंत जुळवून घेत सांभाळायचा. माझ्या सकट सगळंच तुझ्या स्वाधीन. तू करती आणि मी करविता शरणागत तू मी अभयदाता. उतू नकोस मातू नकोस घेतला वसा टाकू नकोस, तरच होईल संसार सफल संपूर्ण. सक्तीने सांभाळाव्या लागणाऱ्या रुटीनमुळे मनात काय खतखतंय ते व्यक्त होते ह्या कवितेतून. कवितेचं नाव आहे रुटीन. सकाळ झाली की रोजच मला माझ्या शालेय पुस्तकातील धडा अगदी प्रकर्षाने आठवतो. भैरूची दिनचर्या सांगणारा. सकाळ झाली, भैरू उठला, भैरूने तोंड धुतले, बैलांना वैरण घातले वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा भैरू खूप खूप आवडायचा आणि आत्ता

आवडतो, कारण आत्ता मी त्याच्या जागी असते, कारण आत्ता मी त्याच्या जागी असते. जीव गेला तरी बेहत्तर रुटीन सोडायचं नाही, जीव गेला तरी बेहत्तर रुटीन सोडायचं नाही. रुटीन कोलमडलं तर आपणही कोलमडू, अन सावरावं लागेल स्वतःच स्वतःला. कधी कधी वाटत असतं आपला भैरू होता कामा नये, चक्रव्यूह भेदलाच पाहिजे, स्वतःचा शोध घेतलाच पाहिजे. भैरूनही कधीतरी बंड पुकारलंच पाहिजे, बंड पुकारलंच पाहिजे. पावसाळा, श्रावण महिना हा नेहमीच कवीला आवडत असतो. निसर्गासोबत त्याचीही सृजनशक्ती बहरत असते. पाऊस पडून गेल्यानंतरचं वातावरण टिपलं आहे या कवितेतून. कवितेचं नाव आहे नुकताच पाऊस पडून गेलाय. निरभ्र आभाळाला शुभ्र चकाकी, तृप्त धर्तरीला मस्त लकाकी. व्याकुळ वेड्या मनाला धुंदी हलकी, नुकताच पाऊस पडून गेलाय. थंड जुळुकीची हळूवार फुंकर, मनातलं मळब हलकेच दूर. कोपरान कोपरा अगदीच लख, नुकताच पाऊस पडून गेलाय. अंगण छप्पर खिडक्या झडझडून धुवून निघाल्या. घर ओले तो कापड लिहून सोहळं झालंय, नुकताच पाऊस पडून गेलाय. मनाला पालवी फुटली देहाला कोंब आले, मनाला पालवी फुटली देहाला कोंब आले. समाधानाच्या हुंकारात हिरवा रंग रुजून आलाय, नुकताच पाऊस पडून गेलाय, नुकताच पाऊस पडून गेलाय. कवीची प्रतिभा अशी बहरत असताना त्याची प्रतिमा देखील पावसाळी कवी संमेलनामुळे ऐन बहरात असते. कवितेचं नाव आहे कवी संमेलन. पाऊस अगदी ओला चिंब, पाऊस अगदी ओला चिंब, हुडहुडी भरलेला अचानक माझ्या दारात उभा. अरेच्चा, ऑन ड्युटी असताना कसा काय आलास बाबा, ऑन ड्युटी असताना कसा काय आलास बाबा. सांगतो सगळं सांगतो. आधी आल्याचा चहा टाक. मला चहाला सोबत मिळाली म्हणून मी खुश. गरमागरम चहाचे गुटके घेत बोलला, गरमागरम चहाचे गुटके घेत बोलला. कवी संमेलनासाठी आलोय. पावसाळी कवितांचा वर्षाव होणार. कवींचा कल्पनाविलास, माझी स्तुती कौतुक ऐकायला आलोय. कुणाचा सखा कुणाचा प्रियकर, कुणाचा वैरी कुणाचा कैवारी, माझी रूपं बघायला आलोय. अरे बापरे, मी आतून जराशी गडबडलेच. ऑन डिमांड केलेल्या इन्स्टंट कविता, ऑन डिमांड केलेल्या इन्स्टंट कविता ऐकून पाऊस रुसला तर काय घ्या. पटकन सांगून टाकलं. कवी संमेलन उद्या आहे, तेव्हा उद्या अवश्य ये, तुला अध्यक्षच बनवू, तुला अध्यक्षच बनवू. प्रत्येकाच्या आयुष्यात बालपण तरुणपण म्हातारपण हे टप्पे येतातच. अशाच एका टप्प्यावर जे जाणवलं ते व्यक्त करते या कवितेतून. कवितेचं नाव आहे प्रतिमा. सहजच आरशात पाहिलं आणि कुठच्याही अँगलने आईसारखी न दिसणारी मी मला चक्क आईसारखी बसली. सहजच आरशात पाहिलं आणि कुठच्याही अँगलने आईसारखी न दिसणारी मी मला चक्क आईसारखी बसली. इतकी वर्षे मनात वागवलेली तिची प्रतिमा मी प्रत्यक्षात निरखून पाहिली. ती म्हणायची, बोलायला खूप असतं ग, पण ऐकून घेणारं कुणीतरी हवं ना ग. मनातलं ओठावर यायला समोर मायेचंच माणूस लागतं ना ग. हे सगळं आठवलं, हे सगळं आठवलं आणि समोरच्या प्रतिमेचे ओठ हल्ल्याचा भास झाला. आपल्या पोरीनं उडायला आकाश अगदी मोकळं झालंय असं आपल्याला वाटतं, पण खरंच ते तसं आहे का? कवितेचं नाव आहे चिमण्या. चिमण्यांचा मधुर चिवचिवाट, चिमण्यांचा मधुर चिवचिवाट कानांना अगदी मोहवत होता. वाटलं त्यांना पाहावं डोळा भरून. मुठभर दाणे टाकले अंगणात, मुठभर दाणे टाकले अंगणात, आणि मी आडोशाला वाट पाहत. चिमण्या अगदीच सावध, सांकेतिक भाषेत अजून जोरात चिवचिवाट. एकही अंगणात उतरेच ना. एवढ्यात कावळे लागलेच.

0: ओरडायला आमंत्रण गेलं जात भाईना. एवढ्यात कावळे लागलेच ओरडायला आमंत्रण गेलं जात भाईना अन एकत्र तुटूनच पडले. मी मात्र हताश. आपल्या चिमण्यांचंही हे असंच होणार का?
1: श्रोते हो, कविता वाचन आपण ऐकलं सुषमा तिळवे यांचं.

0: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या नावान उलयता. आता बरोबर 7:20 आयकुया प्रादेशीक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पर्यटन मंत्री रोहन खंवटे आनी हळदुळेचे आमदार कालूस फरेरा हांणी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्या सयत पोमुरपा झऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. कोंकणी भाशा मंडळ गोंय हे संस्थेन साहित्य बाल साहित्य अणकार युवा साहित्य पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारां खातीर पुस्तकां मागयल्यात. नुस्तेमारी संचालनालय 9 जुलयाक सकाळी 9:30 पणजे जिमखाना कांपाल हांगा राष्ट्रीय नुस्तेमारी शेतकार दीस मनयतले. 9 ते 26 जुलय मेरेन गोंयचे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमात अल्टिमेट टेबल टेनिसाचो 7वो हंगाम जातलो. आता पुराय खबरो. पर्यटन मंत्री रोहन खंवटे आनी हळदुणेचे आमदार कार्लोस आल्वारीस फरेरा हांणी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्या सयत पोमुरपा झऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. ह्या पळोवणी वेळार मंत्री खंवटे हांणी कामाचो नियाळ घेतलो. जाल्यार पोमुरपा झऱ्याक पुनर्जिवीत करपाचे काम 15 ऑगस्ट 2026 मेरेन पुराय करपाचो आदेश ह्या वेळार मंत्र्यान संबंधित अधिकाऱ्यांक दिला.

0: याची मूळ वास्तुकला पारंपारिक सौंदर्य आणि सैमिक महत्व सांभाळून पर्यटकांखातीर हे स्थळ आणिक आकर्षक करपाचो उद्देश आशिल्ल्याचे मंत्री खवटे हांणी कामाची पळोवणी केल्या उपरांत म्हळा.
1: स्प्रिंग स्वदेश दर्शन 2.0 अंडर जे कामाक घेतिल्ले ताजे इन्स्पेक्शन आम्ही हांगा आयले. एक आल्दोनचो एक सारको महत्वाचो जागो जे हातूंतल्यान जाणटे नेणटे भुरगे सगळे येतात आणि वापरतात. आज लोकांक नेचरा बरोबर रावता असताना असल्या जाग्यांक अस्तित्वात परत हाडप आणि पूर्ण तरेन रिनोव्हेट करप विथ द रिक्वायरमेंट कॅफेटेरिया जाव, विविंग स्पॉट जाव, टॉयलेट ब्लॉक जाव, चेंजिंग रूम जाव, स्वतः जंय स्प्रिंग असा ती पंपुर्बा स्प्रिंगेचे बरे ब्युटिफिकेशन जाव, हे सगळे अस्तित्वात काम चालू असा. 15 ऑगस्टच्या पहिली ही सुवात आम्ही इनॉग्रेट करून लोकार्पण करतले.
0: कोंकणी भाषा मंडळ गोंय हे संस्थेन साहित्य, बाल साहित्य, अणकार, युवा साहित्य अशा पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारां खातीर पुस्तकां मागयल्यात. अंदू 30 सप्टेंबराक कोंकणी भाषा मंडळाक 64 वर्सां पुराय जातात आनी त्या निमतान 2 ऑक्टोबराक जावपी कार्यावळीत हे पुरस्कार भेटयतले. हे पुरस्कार रॉक बारेटो साहित्य पुरस्कार, श्रीधर कामत साहित्य पुरस्कार, रमेश वेळुस्कार साहित्य पुरस्कार, डॉ मनोहरराय सरदेसाय बाल साहित्य पुरस्कार, रामनाथ मणेकर अणकार पुरस्कार, फादर मोरेन डिसोजा युवा साहित्य पुरस्कार हांच्या नावान दवरल्यात. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 ह्या काळात उजवाडिल्ली कथा, कविता, नाटक, तियात्र, कादंबरी, एकांकी, निबंध, संशोधन आणि अणकार या प्रकारातली पुस्तकां तशेंच रोमी आणि देवनागरी लिपयेंत बरयल्ली कोंकणी पुस्तकां ह्या पुरस्काराक पात्र आसतली. लेखक वा प्रकाशकाक आपल्या पुस्तकांच्यो 4 प्रती सचिव कोंकणी भाषा मंडळ, कोंकणी भवन, भांडारी मार्ग, विद्यानगर, घोगा, मडगांव हांगा 28 जुलै मेरेन पावोवपाची विनवणी सचिव मंगलदास भट्ट हांणी केल्या. साहित्य अकादमी पुरस्कार मेळिल्ल्या साहित्यिकांच्यो तशेंच हेर राष्ट्र पुरस्कार मेळिल्ल्या साहित्यकारांच्या पुस्तकांचो तशेंच आदी कोंकणी भाषा मंडळाचो ह्याच प्रकारात साहित्य पुरस्कार मेळिल्ल्या साहित्यकाराच्या पुस्तकांचो पुरस्कारा खातीर विचार जावचो ना अशें सचिव मंगलदास भट हांणी फुडें स्पश्ट केला. फेलिसियो कार्दोज कोंकणी शिक्षक पुरस्कार शालेय पांवड्यार, माधवी सरदेसाय शिक्षक पुरस्कार उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ पांवड्यार, तर जुजे क्वाद्रुज कार्यकर्तो पुरस्कार, लिगोर फुर्तादो ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कार, चंद्रकांत केणी स्तंभलेखन पुरस्कार आणि कोंकणी भाषा मंडळ सेवा पुरस्कारा खातीर शिफारसी मागिल्यात. या पुरस्कारा खातीर जांचे नाव सुचयतले त्यांची सविस्तर माहिती वांगडा धाडची अशें सचिव मंगलदास भट हांणी सांगला. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक नोकरी दिवपाची येवजण गृह खात्यान आणिक 1 वर्ष म्हणजे 28 फेब्रुवारी 2027 मेरेन वा गृह खात्याकडे नोंदणी केली स्वातंत्र्य सैनिकाच्या उरिल्ल्या भुरग्यांची नावं रोजगारा खातीर पुरस्कृत जाय मेरेन चालू दवरपाचो निर्णय घेतला. या दुरुस्तीविशी गृह खात्यान अधिसुचोवणी जारी केल्या. आता रोस्टर पॉईंट आधारित अ आणि ब वर्गाखाला आशिल्ली 2% पॉईंट राखीव ता 1 मार्च 2026 सावन 28 फेब्रुवारी 2027 मेरेन 1 वर्सा खातीर फुडें चालू उरतली. स्वातंत्र्य झुजारांच्या भुरग्यांक सरकारी नोकरी दिवपा खातीर सरकारान पहिलेच खेपे 2013-14 वर्सांच्या अर्थसंकल्पीय भाषणात ही येवजण जाहीर केली. आता गृह खात्यात नोंदणी केल्या स्वातंत्र्य झुजारांच्या भुरग्यांक ह्या येवजणेचो फायदो चालू दवरपाची सरकाराची इत्सा आसा. भारतीय कंपनी सचिव संस्थेन आयसीएसआय कॉमर्स ऑलिंपियाड 2026 सर्तीची घोषणा केल्या. 11वी आणि 12वीच्या खंयच्या बोर्डाचे विद्यार्थी ह्या परिक्षे खातीर पात्र आसतले. विद्यार्थ्यांमदी खेळाची सर्त आणि अभ्यासाची गोडी वाढोवपाक ही सर्त आयोजित केल्या. ही ऑनलाईन परीक्षा 28 नोव्हेंबराक सांजवेळा 5 ते 8 वरांची जातली. विद्यार्थी आपल्या घरातल्यान स्मार्टफोन, लॅपटॉप वा कम्प्युटराचेर पालकांच्या देखरेखीखाल केन्नाय परीक्षा दिवपाक शकतात. या परिक्षे खातीर नोंदणी करपाची तारीख 9 ऑक्टोबर 2026 आसा. परिक्षेक पारदर्शकता दवरपा खातीर वेबकॅम प्रॉक्टरींग, प्रश्न बदलप आणि नो टॅप स्विचींग हाचे सारखे सुटसुटीत ऑनलाईन उपाय वापरल्यात. तशेंच नोंदणी केल्ल्या विद्यार्थ्यांखातीर एक फुकट मॉक टेस्ट लेगीत उपलब्ध आसतली. शाळांनी हे विशींची माहिती आनी सर्क्युलर पालकां मेरेन आनी विद्यार्थ्यां मेरेन पावचे अशें आवाहन भारतीय कंपनी सचिव संस्थेन केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्युन करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी आज राजीव गांधी कला मंदिरात फोंडेच्या लोकांखातीर भौशीक बसका घेतली. तांचे वांगडा मडगांवचे जिल्लाधिकारी यज्ञा क्लिटस, राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश रवी नायक, फोंड्या

0: नगरपालिकेचे नगरसेवक अपुरम दळवी तशेंच वीज संचारण उदका संसाधन पुलीस नगरपालिका हे सरकारी खात्यांतले अधिकारी हजर आशिल्ले. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी लोकांच्यो कागाळी आयकून घेतल्यो आनी लोकांची जायती कामां मार्गाक लायली. नुस्तेमारी संचालनालय 9 जुलयाक सकाळी 9:30 वरांचेर पणजी जिमखाना कांपाल हांगा राष्ट्रीय नुस्तेमारी शेतकार दीस मनयतले. ह्या कार्यक्रमाक मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत, नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार आनी हेर मानेस्त आसतले. डॉ हिरालाल चौधरी आनी डॉ के एच आलिकुनी हांच्या इतिहासीक कामगिरीच्या स्मरणार्थ हो दीस मनयतात. तांणी 1957 वर्सा इंडियन मेजर काप्स ह्या नुस्त्याच्या जातीचे प्रजनन यशस्वीपणान प्रेरीत करून भारतातल्या अंतर्जन नुस्ते पालनात क्रांती घडून हाडली. विन्सन वर्ल्डा वतीन पणजे 7 ते 9 ऑगस्टा मजगती 15व्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केला. महोत्सव पणजे आयनॉक्स आनी मेकनिस पॅलेस हांगा जातलो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी महोत्सवाचे उक्तावण जातले. ह्या वेळार अभिनेता संजय दत्त हजर आसतलो. महोत्सवात उक्तावणाचो चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित बंडखोरू आसतलो अशी माहिती संजय शेट्ये हांणी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाच्या 15व्या आवृत्तीत समकालीन मराठी सिनेसृष्टीतल्या वेगवेगळ्या समृद्धीचे दर्शन घडयतले. महोत्सवात कुटुंबीक विनोदी समाजीक आशय आशिल्ले तशेंच मनशाच्या भावनांचे वेगवेगळे चित्रपट दाखयतले. महेश मांजरेकर दिग्दर्शित बंडखोर ह्या चित्रपटाचो संवसारीक प्रिमियम ह्या महोत्सवात जातलो. गोंय चित्रीत केल्या ह्या चित्रपटात थळावे कलाकार आनी तंत्रज्ञांचो सहभाग आसा. हातून बायलांच्या सक्षमीकरणाचो विशय मांडला. अंदूच्या महोत्सवात खुपशे म्हत्वाचे प्रिमियर आनी स्क्रीनिंग जातले. ह्या वर्सा महोत्सवात सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, मृणाल कुळकर्णी, अमे वाघ, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, अनिता दाते, जितेंद्र जोशी, ललित प्रभाकर, निर्मिती सावंत, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, प्रार्थना बेहरे, नेहा पिंडसे, सोनाली कुळकर्णी आनी मृण्मयी गोडबोले हांचे सयत खुपशे कलाकार हजर रावपाची शक्यता आसा. चित्रपट मळार बरे योगदान दिल्ल्या खातीर ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी हांका अंदूचो कृतज्ञताय पुरस्कार भेटयतले. तांच्या प्रभावी अभियानाक लागून आनी भोवआयामी व्यक्तिमत्वाक लागून तांणी प्रेक्षकांचो आनी सिनेसृष्टीचो व्हड सन्मान मेळयल्ल्याचे शेट्ये हांणी सांगला. 9 ते 26 जुलय मेरेन गोंयच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमार अल्टिमेट टेबल टेनिसाचो 7वो हंगाम जातलो. देशातल्या ह्या प्रिमियर फ्रँचायझी टेबल टेनिस लिगात 7 पंगड म्हळ्यार फ्रँचायझी वांटो घेतले. येजमान पंगडाचो धेंपो गोवा चॅलेंजर्स हो विक्रमी तिसेट युटीटी खिताब जिखपाचो हेतू बाळगिता. युपी प्रोमोथियन हो पंगड ह्या हंगामात पदार्पण करता आनी हातून वांटो घेवपी पंगडाचो आंकडो 7 जाला. लीग सिंगल राऊंड रॉबिन पद्दतीन खेळटले आनी दरेक पंगड लीग पांवड्यार एकदा तरी प्रत्येक पंगडा आड खेळटलो. दरेक लढतीत 5 मॅची म्हळ्यार वट्ट 15 खेळ आसतले आनी पयले 4 पंगड उपांत्य फेरयेत खातीर पात्र थारतले. ह्या सर्तीत संवसारीक दर्जाचे खेळगडे आसतले तातूंत मणिक बत्रा, शरथ कमल, सात्यन ज्ञानसेकरण, मानव ठक्कर अशे भारताचे मुखेल खेळगडे आसतले. रोमानियन स्टार बर्नाडेट झॉक्स ही सीझन 7च्या लिलावा खातीर सगळ्यात चड 40 लाख टोकनांची बोली लायली खेळगडी थारल्या. सर्तीच्या आदी उलयतना भारतीय टेबल टेनिस खेळगडे मानव ठक्कर, जीत चंद्र, दिया चित्रे, दिव्यांची भौमिक आनी मनुष शाह हांणी सांगले की ही लीग तांकां मोलादीक मॅच सराव दितली आनी अंदूच्या वर्सा निमाणे कडेन जावपी आशियाई खेळादी तांकां बरी गती मेळोवपाक मजत करतली. म्हणजे वेचाय दिल्ल्या म्हायती प्रमाण दोनी जिल्ह्यां खातीर आयज पावसाचो हळडुवो इशारो जारी केला. वाऱ्याच्या वांगडाच पावस आनी कांय सुवातींनी वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हावपाची शक्यताय आसा. फाल्यां आनी परवा कांय सुवातींनी मध्यम स्वरुपाचो पावस पडपाची शक्यताय आसा. तर 14 तारीख म्हणसर राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस आसतलो. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट त्या मुखेल खबरो. पर्यटन मंत्री रोहन खंवटे आनी हळडुण्याचे आमदार कार्लोस आल्वारीस फरेरा आनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्या सयत पोरमुपार झऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. नुस्तेमारी संचालनालय 9 जुलयाक सकाळी 9:30 वरांचेर पणजे जिमखाना कांपाल हांगा राष्ट्रीय नुस्तेमारी शेतकार दीस मनयतले. 9 ते 26 जुलय मेरेन गोंयच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमार अल्टिमेट टेबल टेनिसाचो 7वो हंगाम जातलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबर आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.
1: आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान उलयता. सांजवेची 7:30 आनी 38 सेकंद जातात. आयक मनू वेळ चल्ला आसा चावडेर वचपाचो. चला चावडेर वचुया.

0: आयज येवणी ह्या कार्यावळीत दुधाळ जनावरांचेर प्लास्टिकाचो परिणाम ह्या विशीं तुमकां माहिती येता दिता दोतोर संजय कुमार उत्तरवार. आयकुया.
1: सर्व गोंयच्या शेतकार भावांनो आणि बहिणींनो माझा नमस्कार. हा डॉक्टर संजय कुमार उद्धरवार, कृषी विज्ञान केंद्र आयसीआरसी कॅरी ओल्ड गोवा हातून गोरवांचे विषय तज्ञ. आज आम्ही तुमका दुधाळ जनावरांक घातक ठरत आशिल्ले प्लास्टिक यावेळी माहिती दिता. आज आम्ही सगळे ज्या युगान जगतले त्या युगान प्लास्टिक युग असे म्हटल्यावर अतिशयोक्ती ना. असे प्लास्टिकाचे चढ वापर जनावरांच्या आरोग्याक बरी ना. असे प्लास्टिक जनावरांच्या पोटान उरतले, मागीर ते आरोग्यास धोका जातले. असे जे प्लास्टिक जनावरांच्या पोटात जमा जातले ते दोरी ना जाल्यार चेंडू सारखे रुपांतरीत जाता. जनावरांच्या चयापचयाच्या अवयवान याचो विपरीत परिणाम जाता. असे झाले जाल्यार जनावरां अशक्त जाता, मागीर दुधाचे उत्पादन कमी जाता. हे समस्याक लागून जनावरांचे प्राण वाचोवपाक तशेंच प्लास्टिकाचे अतिवापर हेंका लागून आयज प्रत्येक मनशान आत्मचिंतन करपाची गरज आसा. विज्ञानाच्या प्रगतीक लागून आयज जगाचे बरेच प्रगती झालेली आसा. त्या प्रगतीक लागूनच प्लास्टिकची निर्मिती झालेली आसा. आयज प्लास्टिक हे आपल्या जीवनाचे अविभाज्य गजाल बनलेली आसा. प्रत्येकांच्या घरात, ऑफिसान, दुकानान, कारखान्यान, शाळा कॉलेजान, हॉस्पिटलान, गाडयेन प्लास्टिक ना नाजाल्यार प्लास्टिका पासून तयार केलेले सामानाचे चडान चड वापर जाता. म्हाका असे दिसता की हे प्लास्टिक ना जाल्यार मनशाचे जीवन जगपाक असंभव वाटतले. हे सगळे प्लास्टिकच्या काही वैशिष्ट्या खातीर घडता. जसे प्लास्टिक हे हलके असता, हे टिकाऊ असता, स्वस्त असता, गंजिना, तशेच हे खंयच्याय धरोवपाक जाता. असे जे प्लास्टिकाचे वैशिष्ट असा तांकां लागून आम्ही सगळे प्लास्टिकाचे चड वापर करतले, पूण असे चड वापर जनावरांच्या आरोग्यान धोका ठरतले. आयज प्लास्टिकसून तयार झालेले वेगवेगळे सामान, खेळणी, पाईप, कवर असे कचऱ्यान गटारान पडलेली दिसता. असे प्लास्टिक हलके आशिल्ल्या कारणान ती वाऱ्यान मागीर शेतान वयता. प्लास्टिकाचे सर्वात मोठे दुर्गुण म्हटले जाल्यार हे पर्यावरणान सहजरित्या डिग्रेड जायना. पूर्ण प्लास्टिक डिग्रेड जावपा खातीर 300 ते 500 वर्सां लागता. असे जे इजिली डिग्रेड जायना तसे प्लास्टिक शेण खोताद्वारे आमच्या शेतान वयता. आम्ही सदान पळयता की बरेच बायलां रोजचे जे अन्न शीत उरयता ते मागीर घराचा कचरा, तशेच फळाची सालपटा, भाजीपालाची सालपटा असे एका प्लास्टिक पिशवीन भरून रोडच्या सायडीन ना जाल्यार कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ना जाल्यार डस्टबिना भितर उडयता. जे पर्यटक राज्य असा जसे आमचे गोय राज्य, आमकां सदान असे दिसता की जे भायले पर्यटक येता त्यांचे व्यवहार पाहिले जाल्यार असे दिसता की यूज करू मागीर उडय. चड करून असे पर्यटक बिस्किटाचे कवर, चॉकलेटाचे कवर, चिप्सचे कवर, तसेच त्यांचे उरलेले अन्न प्लास्टिक पिशवीन भरयता, मागीर रस्त्याच्या सायडीन, बीचाच्या सायडीन उडयता. तसेच आयज आमचे सगळे लग्न असतले, दुसरे कार्यक्रम असतले त्यांना प्लास्टिकाचे प्लेट, ग्लास, वाटी यांचो चडन चड वापर जाता. रेल्वे स्टेशना भितर तसेच बसस्टँडाच्या भितर पण हीच परिस्थिती असा. वयर सांगितल्या प्रमाण हांव असो दुसरे असो बऱ्याच फावटी उरलेले अन्न, खाद्यपदार्थ, चड करून फळांच्या साली पॉलिथिनान भरून जे उडयता अशा

टायमार दुधाळ जनावरां आली जाल्यार ते अशे प्लास्टिकाच्या भितर आशिल्ले खाद्य खावपाक जाता, मागीर प्लास्टिक पूण न कळत खातात। हांव आतां तुमकां सांगता की हे जे दुधाळ जनावर आसा तेंचे चारा खाद्य खावपाची पद्दतच वेगळी आसा। गाय म्हस तेंच्या पुढल्यान आशिल्ले हिरवे सुके चारा तशेंच खावड बेगीन बेगीन खाता, मागीर ते रवंत करता। म्हटली जाल्यार जे पोटातले अन्न आसा ते परत तोंडात घेता, चावता, मागीर गिळता। पूण कितें कितें खावपाचे हे सामके तेंकां कळना। तेका लागून बऱ्याच फावटी अशे जे जनावरांचे वैरण ना जाल्यार खाद्यासून अखाद्य वस्तू जशे कागद, कपडे, सुई, लाकूड, चमचे, बटन, वायर, दोरी, गन्नी बॅग अशी खाल्ली जाता। असे जे अखाद्य वस्तू खावपाचे प्रमाण चड करून शहरात भोवता त्या जनावरात, तसेच मोकळी चरपाक सोडता त्या जनावरात, तसेच जे सदा बाहेर असता म्हटल्यार त्यांच्या कोणी मालक ना अशा जनावरांत दिसता। जी जनावरां गोट्यान दवरली जाता, ज्यांका बरी चारा खाद्य दिली जाता, तशान हे अखाद्य वस्तू खावपाचे प्रमाण बरीच कमी असता। गोट्यान दवरलेले असे जनावरांक अखाद्य वस्तू खावपाची सवय लागता म्हटल्यार त्यांका शरीरान फॉस्फरस कमी जाता। असे फॉस्फरस मेळोवपाक जनावरांक रोज मिनरल मिक्चर देवपाची गरज असा। अखाद्य वस्तू खावपाचे प्रमाण हे गोट्या भितर दवरलेल्या जनावरांक कमी जाता। कित्याक म्हटल्यार शेतकार भाव स्वता जनावरांक चारा खाद्य दितलो, मागीर असे जे प्लास्टीक असता तो ते सायडीक काढून उडयता। असे प्लास्टीक पॉलिथीन जनावरांच्या पोटान गेली जाल्यार ते पोटाच्या रुमेन आणि रेटिक्युलम या भागात जमा जातले। प्लास्टिकांक कसलेही वास येईना, ते मऊ असता, गुळगुळीत जाता, या कारणान जनावरांक प्लास्टिक गिळोवपाक कसलेही त्रास जायना। अशा कारणान असे प्लास्टिक इतर खाद्यासोबत इजिली खाल्ल्या जाता। रोज थोडे अशा प्रमाणान जनावर प्लास्टिक खाल्ली जाल्यार ते पोटात जमा जातले, मागीर चेंडू ना जाल्यार दोरीत रुपांतर जातले। हेंका लागून जनावरांच्या पोटाची चाऱ्याक लागून साईज कमी जाता, अन्न पचोना, जनावरांक भूक कमी लागता, पोट फुगता, पातळ शेण टाकता। असे जाल्यार दिसेन दीस जनावरां बारीक जाता, जनावरां दूध देवपाची बंद करतात। राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय आहाराच्या मापदंडासून प्लास्टिकची गुणवत्ता पळवली जाल्यार ती खालच्या पातळीची हा। म्हटल्यार असे प्लास्टिक खाल्ले जाल्यार जनावरांच्या पोटात दर दिसा एक प्रकारचे विषयुक्त रसायन तयार जातले। हे रसायन जनावरांक विषबाधा होवपाक कारणीभूत जाता। वयर वयर सादे दिसतले ती लक्षणां पळवल्यार वेटनरी डॉक्टर अशा जनावरांक ट्रीटमेंट करतले, पूण अशा ट्रीटमेंटा खातीर जनावरां तात्पुरते प्रतिसाद दितली, मागीर तशेंच लक्षणां कंटिन्यू जाता। अशे प्लास्टिकाचे प्रमाण अति जाल्यार त्याचे दुष्परिणाम चयापचयाच्या अवयवाक जाता जाता, पूण दुसरे अवयव पण बिघडता। जनावर अशक्त जाता, तेंका चालपाक भोवपाक त्रास जाता, श्वास घेवपाक त्रास जाता, पोट फुगता, जनावरां आडवी पडता, नाका तोंडासून पोटातील चारट बाहेर पडता, मागीर जनावरां मरता। जनावरांच्या पोटा भितर प्लास्टिक असा का ना हे सांगपाक वेटनरी डॉक्टरांक अवघड जाता। असे प्लास्टिक ओळखपाक एक्सरे मशिनांची गरज असता, पूण ते प्रत्येक जनावरांच्या हॉस्पिटलांत असतले असे ना। पोटा भितरचे प्लास्टिक बाहेर काढपाक शस्त्रक्रिया करपाची गरज लागता। या शस्त्रक्रियाक रुमेनोटॉमी असे म्हणतात। हे ऑपरेशन जनावरां उभे धरूनच करपाक जाता। हे ऑपरेशन जनावरांच्या डाव्या सायडीच्या त्रिकोणाकार जागेत जे एकदम बरगडे संपले जाल्यार दिसता थंय स्थानिक भूल देऊन त्वचा, मांस तसेच भितरचे रुमेन हे पोटाचे अवयव कापली जाल्यार प्लास्टिक काढपाक जाता। मागीर असे कापलेले अवयवाक डॉक्टर टाके दितले। आम्ही स्वतः आयसीएरची टीम एका गोशाळेत एका गायींच्या पोटान सुमार 70 ते 74 किलो प्लास्टिक काढलेली असा। असे इतकेसे प्लास्टिक पोटा भितर असले जाल्यार त्या गायीन कितके चढ त्रास जाता हे विचार करूनच दुःख जाता। प्लास्टिकच्या दुरुपयोगासून जनावरांक वाचोवपाक औषधोपचार ना जाल्यार शस्त्रक्रिया हे दोन्ही पर्याय ना। जनावरां प्लास्टिक पॉलिथीन खावपाचे ना यावर उपाय करपाची गरज असा। जसे प्लास्टिक बंदी।

आमी सगळे प्लास्टीक पॉलिथिनाचे बॅग वापरपाचे प्रमाण कमी करपाचे, ना जाल्यार करपाचेच ना। प्लास्टीक पॉलिथीन पिशवीच्या जागेर कापडी पिशवी वापरपाचे। प्लास्टीक बंदी खातीर कोणत्याही कायद्याची गरज ना। आमी सगळे स्वतः मनातून ठरवले जाल्यार प्लास्टीक बंदीची जी मोहीम आसा ती सक्सेसफूल जातले। आमचे बायलां सदांचो कचरा, उरलेले अन्न, भाजीचे तशेंच फळाचे सालपटा उडोवपाक प्लास्टीक पिशवी वापरपाची ना। ओला कचरा तशेंच सुका कचरा वेगळे करून मागीर योग्य जागेर दवरपाचे, डस्टबिनाचे वापर करपाचे। कसलेही प्लास्टीक शेणाच्या खड्ड्या भितर उडोवपाची ना। ग्रामपंचायत, नगरपालिका हे सदां कचरा जमा करपाक सोय करपाची गरज आसा। जे पर्यटक भाव भयणी भायरसून येता त्यांच्या लागी आशिलेले बिस्किटाचे कवर, चिप्साचे कवर, टॉफीचे कवर, उरलेले अन्न असे आंगा आणि तांय उडोवपाक जायना, ते डस्टबिनाचे वापर करपाक जाय। तसे केल्यार पर्यटक क्षेत्राची शोभा वाढोवपाक जाता, मागीर परिसर स्वच्छ रावता। हांव सगळे गाय पोसता त्या मालकांना विनंती करता की ते आपले गाय गोट्या दवरपाचे, त्यांना बरी चार खाद्य देवपाचे, असे झाल्यार ते अखाद्य वस्तू खायना। फॉस्फरस कमतरते खातीर लागून जे गाय मशीन सदा 50 ते 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर देवपाची गरज असा। असे केल्यार जनावरांचे आरोग्य बरी रावता आणि स्वच्छ दूध मिळता। असे प्रत्येक नागरिक प्लास्टिकाचे दुष्परिणाम रोखपाक प्लास्टिक पॉलिथीन बॅगाचे वापर बंद केली जाल्यार आपले प्रधानमंत्री श्री मोदींचे जे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार जावपाक चढ दीस जायना।

दुधाळ जनावरांचेर प्लास्टिकाचो परिणाम ह्याविशी डॉ संजय कुमार उद्धरवार हांणी दिल्ली म्हायती निकतीच तुमी आयकली. चावडेर ही कार्यावळ तुमी आयकतात. ही कार्यावळ फुडें व्हरतना आतां आयकुया कांय गितां.

दुःख कोणाचं कना. पंडित जितेंद्र अभिषेकी हांच्या आवाजात बाकीबाब बोरकर हांगेली ही रचना तुम्ही ऐकली.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या लावल्यान आम्ही उलयता. आता तुमकां याद करून दिता आमच्या उरिल्ल्या कार्यावळींची.

नवरा 15 मिनिटांचे स्पॉटलाइट, नवरा 30 मिनिटांचे चर्चा का विषय, हे दोन्ही कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

आणि राजच्या धावरांचेर मराठी नाटक ऐकत प्रतिभा प्रवास बरोपी लक्ष्मण पित्रे दिग्दर्शक संगीत आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे।

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादयच्या अंलावेल्यान आमी उलयता आता बरोबर 8:05 मराठीतल्यान खबरो तुमका मुंबय केंद्रावेल्यान आयकूंक मेळटल्यो.

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज

चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता

0: कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 सुरु होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चंद्रवाला मी उलयता. रात्री 8:15 आणि 8 सेकंद जातात. ऐकूया गीत गझलींची कार्यवळ. कार्यवेळीच्या सुरवेत गुलाम अली यांच्या आवाजात ही गझल ऐकूया.

ऐक मनो, गुलाम अली यांच्या आवाजाने ही गझल तुम्ही ऐकली, आणि आता अनुराधा पडवाल आणि यांच्या आवाजाने ही गझल ऐकूया.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावल्यान उलयता. आतांबरोबर 8:45 समाचार संध्या 9 वरांचे न्यूज एट 9 आम्ही दिल्ली केंद्रावल्यान सहक्षेपित करता. ताच्या उपरांत 9:15 स्पॉटलायट ही कार्यावळ दिल्ली केंद्रावल्यान तुमकां आयकूंक मेळटली.

0: श्रोते हो नमस्कार, रात्री से 10:12 होत आहेत.
1: आकाशवाणी पणजी सादर करीत आहोत कवी कुलगुरू कालिदास यांच्या जीवनावर आधारित विशेष नाट्यरूपक प्रतिभा प्रवास. लेखन लक्ष्मण कृष्ण पित्रे. दिग्दर्शन, संगीत आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे. प्रतिभा प्रवास.

0: सर्व उपस्थित कलारसिक सहृदयांना अभिवादन. आज कविता कामिनीचा विलास गणीला गेलेला, कवी कुलगुरू कालिदास यांच्याविषयीच्या कथातून साकार होणारा त्यांचा जीवनपट आपल्या समोर प्रस्तुत करण्याचा मनोदय आहे. त्याकरिता पित्रे कुलोत्पन्न कृष्णतनय श्री लक्ष्मण शर्मा विरचित कालिदास प्रतिभा प्रवास हे रूपक आम्ही इथे सादर करणार आहोत. जगज्जननी आदिमाया आमच्या कार्यात यश देईल असा आमचा विश्वास आहे. पण आमची सहधर्मचारिणी अजून का बरं आली नाही? प्रिये, रसिकांना प्रतीक्षा करायला लावणं युक्त नाही, तेव्हा त्वरित रंगमंचावर उपस्थित हो.
1: आले आले प्राणनाथ. क्षमा असावी प्राणनाथ, अन्य कारणात व्यस्त असल्यानं यायला विलंब झाला. काय बरं आज्ञा आहे?
0: सांगतो. आज आपण रसिकांपुढं कालिदास प्रतिभा प्रवास हे रूपक सादर करणार आहोत. पण प्रथम मला हे सांग, आज हे विशेष प्रसादन का बरं करण्यात आलं आहे? आणि असं कोणतं बरं कार्य होतं की ज्यामुळं तुला इथे यायला विलंब झाला?
1: आर्य, विदित असूनही का बरं विचारता? आज आपल्या नगरीची राजदुहिता अवंती सुंदरी हिचा विवाह समारंभ नाही का? त्यासाठी उपहाराची सिद्धता करण्यात वेळ गेला, आणि हे प्रसादनही त्यानिमित्तानेच आहे बरं.
0: भाग्यवान आहोत आम्ही, विवाह समारंभामुळे आम्हाला

0: आपलं हे रूप पाहता आलं आणि आम्ही अतिव प्रसन्न झालो.
1: विवाह समारंभाची सिद्धता झालेली आहे. सारे पौरजन ते विवाह मंगल पाहण्यासाठी राजप्रासादाकडे लोटले आहेत. हा विवाह फारच घाई गडबडीत योजिला गेलाय.
0: अरे मला तरी इतकंच माहीत आहे की आजवर राजदुहितीच्या विशिष्ट अपेक्षामुळे तिच्या विवाहाचा योग येतच नव्हता. म्हणून जराजर्जर महाराजांनी वरसंशोधनाची जबाबदारी महामात्यावर सोपवली होती. राजसिंहासनावर महामात्यांचा डोळा आहे. अशा आशंकेमुळे राजदुहितीचं महामात्याशी पटत नव्हतं. मला तर आश्चर्य वाटत आहे की महामात्यांना आता उपरती का व्हावी.
1: आर्य, मी तर अशी किंवदंती ऐकली आहे की

0: विवाहाचा योग येतच नव्हता. म्हणून जराजर्जर महाराजांनी वरसंशोधनाची जबाबदारी महामात्यावर सोपवली होती. राजसिंहासनावर महामात्यांचा डोळा आहे. अशा आशंकेमुळे राजदुहितेचं महामात्याशी पटत नव्हतं. मला तर आश्चर्य वाटत आहे की महामात्यांना आता उपरती का व्हावी.
1: आर्य, मी तर अशी किंवदंती ऐकली आहे की राजदुहितेला धडा शिकवण्यासाठी महाअमात्यांनी बुद्ध्याच एक सुंदर परंतु अडाणी असा वर शोधलाय. कपट नाटक करून त्यांनी राजदुहितेचा रुकारही मिळवलाय आणि घाई गडबडीत विवाह समारंभही योजलाय. आता तिकडे विवाह समारंभ सुरूही झाला असेल.
0: अरे रे, महाराजांच्या वार्धक्याचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन महाअमात्यांनी हे किती निर्घृण कारस्थान रचलं आहे. असो, आपण लहान माणसं, आम्ही काय बोलणार. आपला संबंध केवळ मिष्टान्नापुरताच. मिष्टान्न मित्रे जनाहा. तर प्रिये, चल आपण विलंब न लावता तिकडेच जाऊ.
1: क्षमा असावी आर्य, मिष्टान्नांच्या स्मरणानं आपल्या तोंडाला पाणी सुटलं असेल, परंतु ते नंतरच मिळेल. भोजन मंडपात जाण्यापूर्वी विवाह मंडपात जाऊन त्या समारंभात उपस्थित राहणं आणि नवपरिणीत दंपतीला शुभेच्छा व्यक्त करणं हे आपलं प्रथम कर्तव्य नाही का?
0: योग्यच बोललीस प्रिये. तेव्हा आपण त्वरित विवाह मंडपाकडे प्रस्थान करू.
2: ओम गृह्णामी ते सौभगत्वाय हस्तम.
0: ऐक, विवाह विधी सुरूही झालेला दिसतोय. विवाह मंत्र कानावर येऊ लागले आहेत. तर चल, विलंब न लावता आपण तिथंच जाऊ.
1: चला.

0: भर्तृदारिकेचा चिरप्रतीक्षित विवाह तर पार पडला. महाअमात्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आणलेल्या युवराज प्रसूनायुधांची तर भर्तृदारिकेवर मोहिनीच पडली. आजवरच्या सर्व अटी विसरून भर्तृदारिकेनं काही प्रश्न विचारले खरे, परंतु त्यांची उत्तरं ही युवराजांच्या सुहृदानंच दिली. युवराजांनी फक्त मोहक स्मित केलं. भर्तृदारिकेनं त्यांना पसंत केलं आणि आज विवाह सोहळाही पार पडला. इतकी बुद्धिमान सर्व विद्या पारंगत पत्नी मिळाली म्हणून युवराजही भाग्यवानच म्हटले पाहिजेत. प्रणाम भर्तृदारिके, युवराज येण्याचा समय झालाय, आपण त्यांच्या स्वागताला सिद्ध व्हावं.
1: मदनिके, किती आश्चर्यकारक योगायोग, महामात्य युवराजांना माझ्या भेटीला आणतात काय, मी त्यांना पसंत करते काय, आणि आज विवाह पार पडतो काय. सारच अविश्वसनीय.
0: हा,
1: पण अजून ते का बरं आले नाहीत?
0: भर्तृदारिके, विवाह समारंभानंतरच्या कवी गोष्टींमध्ये तर बराच समय व्यतीत झाला. युवराजांनीही काव्य वाचन केलं, नागरिकांना ते बेहद आवडले.
1: हंत, नवपरिणीता असल्यामुळं आम्हाला कवी गोष्टीमध्ये सहभाग घेता आला नाही याचंच वाईट वाटतंय. पण कवी गोष्टी तर केव्हाची समाप्त झाली असेल? मग अजून स्वारींचं येणं का बरं होत नाही?
0: भर्तृदारिका पती भेटीसाठी फारच उत्कंठित झालेली दिसते. धीर धरावा भर्तृदारिकेनं, कवी गोष्टींनंतर युवराज आपल्या प्रिय मित्रांशी वार्तालाप करतायत, त्यांना निरोप देऊन येतीलच ते इतक्यात.
1: आगमन झालं वाटतं युवराजांचं. उत्कंठित मना धीर धर, धीर धर, उतावळ होऊ नकोस.
2: युवराज, प्रसूनायुध महामात्यांच्या आज्ञेनुसार आपल्या मित्राची भूमिका निभावली. आपल्या वतीनं मी भर्तृदारिकेच्या प्रश्नाची उत्तरही त्या दिवशी दिली. आज महामात्यांनीच पुरवलेलं काव्यही काव्य गोष्टीमध्ये तुमच्याकडून तालीम घेऊन वधवून घेतलं. आता या पुढचं काम तुम्हालाच करायचं आहे आपल्या हिमतीवर, तेव्हा मी आता आपली अनुज्ञा घेतो.
3: गेला महाअमात्यांचा हाही हस्तक गेला, त्याच्यामुळे माझी लाज राखली गेली हे खरं आहे. आता मात्र

0: माझ्या सत्व परीक्षेची वेळ आली आहे. काली माते, कृपा कर आणि ह्या तुझ्या भक्ताचं रक्षण कर. भर्तृ दारिके, प्रिये, माझी फार प्रतीक्षा करावी लागली ना? रुष्ट तर नाही ना झालीस?
1: प्राणनाथ, प्रणाम करीते. आपल्या चतुर सुरधनपासून सुटका करून घेताना विलंब होणारच, माझी आठवण झाली हे काय कमी आहे?
0: हो हो, फार जवळचे मित्र आहेत ते. त्यांनीच तर माझी लाज राखली. म्हणजे तेच नेहमी मदतीला धावून येतात असं म्हणायचं होतं.
1: प्राणेश्वरा, त्या दिवशी महामात्यांच्या उपस्थितीमुळे आणि आपल्या मित्रांमुळे मला आपल्याविषयी फारशी माहिती मिळू शकली नाही. आपल्या त्या दूरस्थ राज्याविषयी मला काही सांगाल का?
0: राज्य? कोणतं राज्य? हा हा, आमचं राज्य होय. ते गोपराष्ट्र इथून फार दूर आहे, पर्वतरांजीमध्ये आहे. हा, त्या दुर्गम प्रदेशात राहिल्यामुळं आम्हालाही फारसं अध्ययनही करता आलं नाही.
1: काय, चेहऱ्यावरून दिसतं तितकेही सुविद्य नाहीत वाटतं. हरकत नाही ना, आपल्यासारख्या मेधावी पुरुषाला अगम्य ते काय असणार. वेद, वेदांग, 14 विद्या, 64 कला तर आपण असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर आत्मसात केल्या असतीलच ना?
0: हो हो, वेद माहीत आहे, तशी वेदांगही ऐकून माहीत आहेत. 14 विद्या, 64 कला, हो हो, याबद्दलही मी खूप ऐकून आहे. कोणत्या संकटात टाकलं मला महाअमात्यानं?
1: म्हणे ऐकलंय, म्हणजे राजकुमार ठार अडाणीच दिसतात. आपलं राज्य मोठं असेल ना, केवढ्या प्रजा समूहाचं आपण पालन करता?
0: मेलो, आता काय सांगावं? वज्रातील गुरांची संख्या सांगतो, झालं. फार मोठ्या प्रजा समूहाचे आम्ही पालन करतो, प्रचंड सैन्य ही आमच्या पदरी आहे.
1: बोलण्यात जोर काही दिसत नाही, थापेबाजीचा संशय येतोय. आर्यपुत्र, इथला समारोह तर अवसानानं आला आहे. आपण उदयीक आपल्या राज्यात जाण्यासाठी प्रस्थान करायचं ना?
0: तिथं? तिथं कुठं? म्हणजे कशाला? इथंच ठीक आहे, पाहू पाहू काही दिवसांनी.
1: निश्चितच काही कपटकारस्थान दिसतंय. रूप दर्शनीय आहे, परंतु त्याला साजेशे गुण काही दिसत नाहीत. शिक्षण नाही, सुसंस्कार नाहीत. कोणत्या का पुरुषाची गाठ पडली माझ्याशी?
0: आर्या कोणत्या विचारात गुंग आहे? प्रिये, आपण समय व्यर्थ का दडवतो आहोत? आज आपल्या प्रथम मिलनाची रात्र ना, मग कसल्या व्यर्थ चर्चेने गुंतलो आहोत?
1: आता तर माझी खात्रीच पटली. आर्यपुत्र, सत्य सांगा, आपण कोण आहात? आपल्या भाषणात मला सत्याचा लेशही दिसत नाही, काहीतरी कपट आहे.
0: प्रिये, हा माझा अधिक्षेप आहे. मी इथे क्षणभरही थांबू इच्छित नाही. हा मी चाललो.
1: का पुरुष, कुठे चाललास माझी वंचना करून? या अवंती सुंदरीला फसवणं सोपं वाटलं काय? खरं बोल, नाहीतर प्राणाशी गाठ आहे.
0: क्षमा असावी राजकुमारी, मी राजपुत्र नाही, मी एक गरीब अनाथ गोपाल. प्राणभय आणि प्रलोभन यांच्यामुळं मला हे करावं लागलं. हे सर्व महाअमात्याचं कारस्थान, त्यांचा हेतू त्यांनाच माहीत. मी निष्कारण फशी पडलो, मला क्षमा करा, क्षमा करा.
1: महामात्यांचं कारस्थान, त्यांनी सूड उगवला तर? महाराजांच्या जरा जर्जर अवस्थेचा हा पुरेपूर फायदा उठवला आणि माझा घात केला. पण नाही, मला हे मान्य नाही. ही वंचना असह्य आहे. एका अडाण्याबरोबर मी माझं जीवन व्यतीत करू शकत नाही. हे गोप युवका, मला तुझं तोंडही पाहायचं नाही, तू इथून चालता हो.
0: मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ राजकन्ये? मला आता गोप समाजातही स्थान उरलं नाही.
1: जा, कुठेही जा, पण माझ्या समोरून दूर हो. काही मोठी योग्यता मिळवल्याशिवाय मला तोंडही दाखवू नकोस. जा म्हणते ना.
2: गरीब बिचारा गोप युवा, साधे महाअमात्य कावा.
3: दैवाघाते हाही खचला, अपमानाने विद्ध जाहला.
2: काय करावे पडला प्रश्न, काली मातेला जाई शरण.

0: काली माते मला शरण दे।
1: वत्सा थांब, तुझ्या अनन्य भक्तीने मी प्रसन्न झाले। माझ्या अनन्य भक्ताला भय नाही, तुझ्यामध्ये दिव्य प्रतिभेचा उन्मेष होईल। सर्व विद्या सर्व कला तुला अवगत होतील। तू एक विद्वान प्रतिभावान कवी म्हणून नावलौकिक मिळवशील। लोकोत्तर काव्यकृती तुझ्या हातून घडतील आणि तुला दिगंत कीर्ती लाभेल। यासाठी तुझी आत्मशक्ती जागृत होईल असा मी तुला वर देते, पण त्यासाठी अथक परिश्रमांची गरज आहे। त्यामुळेच तुला या सर्व गोष्टी प्राप्त होतील। उठ, नैराश्य टाक आणि परिश्रम करून यशस्वी हो। माझ्या कृपेमुळे तू आजपासून कालिदास म्हणून ओळखला जाशील।

0: वरदेई दया प्रसन्न काली आत्मशक्ती मग जागृत झाली.
1: अथक श्रमांची जोड निघाली, शास्त्र निपुणता तये मिळविली.
0: प्रतिभा प्रवास तयाचा होई, काव्य नवे आकार आई.
1: ऋतुचक्राचे विभ्रम निरखुनी, ऋतु संहारही निबद्ध होई.
0: माल विकाग्नि मित्र तसेही,
1: विक्रम उर्वशीय नाटक येई.
0: त्याच्या प्रतिभेतून आकार अनुपम शाकुंतलही येई.
1: यशस्वी आणि कीर्तिवंत कवी त्या नगरीला पुनश्च येई.
0: पत्नीचे दर्शन घेण्याची इच्छा त्याच्या मनात.

0: कितीतरी वर्ष लोटली त्या दुःखद प्रसंगाला. देवीनं अशिक्षित पतीला हाकलून दिलं नैराश्येच्या आणि क्षणिक उद्रेकाच्या भरात. पण तेव्हापासून बिचारी पश्चातापाच्या अग्नीमध्ये अहोरात्र जळतच आहे. त्यानंतर महाराजांचं निधन झालं. कपटी महाअमात्यांचं स्वामिनिष्ठ इतर मंत्र्यांनी पारिपत्य केलं आणि भर्तृदारिकेला सिंहासनावरही बसवलं. आज देवी राज्याची स्वामिनी आहे, पण हंत स्वामी विना.
1: खालो हि परमौषधम असं म्हणतात, पण माझ्या व्यथेवर काळाचं औषधही अपुरच ठरलंय. आजही मी संतापानं हाकलून दिलेला तो निष्पाप अभिरयुवा माझ्या डोळ्यासमोर येतोय. तेव्हापासून मी पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये जळत आहे. तो युवा, माझा अग्निसाक्षीनं पाणीग्रहण केलेला पती परतेल म्हणून वाट पाहणंही मी सोडून दिलंय. माझे अश्रूही सुकून गेलेत. त्याची झालेली उन्नती, त्याचा प्रतिभोन्मेष या संबंधीच्या वार्ता कानावर येतात ते ऐकून माझा पश्चाताप अधिकच तीव्र होतोय.
0: देवी कुठल्याशा दुःखद विचारात दंग आहेत. त्यांचं दुःख दूर करणारी ही सुवार्ता त्यांच्या कानावर घालावी हे बरं. प्रणाम देवी, आपल्यासाठी एक शुभवार्ता घेऊन आले.
1: कसली शुभवार्ता मदनिके? माझ्या अभागिनीच्या बाबतीत एखादी शुभवार्ता संभवनीय तरी आहे काय?
0: असं म्हणू नका देवी, ही वार्ताच तशी आहे. ज्यांच्या वियोगानं आपण इतकी वर्ष झुरत आहात ते आपले पती कविराज कालिदास या नगरीमध्ये आलेले आहेत.
1: खरं बोलतेस मदनिके? खरंच ते आलेत? माझे पती इतक्या वर्षांनी आलेत? माझी आठवण आहे तर आर्याना, येतीलच ते भेटीला. पण खरंच येतील का?

0: देवी माझ्या हातून घडलेला अपमान ते विसरले असतील का?
1: शंकाच नको देवी, आर्यपुत्र निश्चितच आपल्या भेटीस येतील, नव्हे त्यासाठीच ते मुद्दाम आले असले पाहिजेत.
0: उत्कंठित मना शांत हो, धीर धर. मदनिके, कविराज कोणत्या दिशेने चाललेत बरं?
1: देवी ती पहा कविराजांची पावलं, या राजप्रसादाच्या दिशेनेच वळली आहेत. वर्धस्व देवी, आपली इतक्या दिवसांची प्रतीक्षा फळाला आली, कविराजांच्या स्वागताला सिद्ध व्हावं देवी.
0: तेव्हा अखेर प्रसन्न झालास, माझे मनोरथ पूर्ण केलेस. पण ते माझ्याशी कसे वागतील? मला पूर्वीच्या अपराधाची त्यांनी क्षमा केली असेल का? मदनिके, माझं मन भावनांनी उत्संबळून गेलंय, माझी वाणी मूक बनलीय. त्याचं स्वागत कोणत्या शब्दात करावं ते मला सुचेनासं झालंय ग. माझ्या पायांना कंप सुटलाय.
1: इतकं अस्वस्थ होऊ नका देवी, काहीही झालं तरी आपण या राज्याच्या स्वामिनी आहात. आपल्या भावना कितीही उचंबळून आल्या तरी त्यांचं प्रदर्शन करणं योग्य नाही, आपण धैर्यानंच वागलं पाहिजे.
0: तुझं म्हणणं बरोबर आहे मदनिके, काही झालं तरी मला आपली प्रतिष्ठा पाळलीच पाहिजे. जा तू, आम्ही सांभाळून घेऊ.

0: या प्रासादात पाऊल टाकताच भूतकाळ माझ्यापुढे मूर्त झालाय. हिच्यामध्ये काहीच फरक दिसत नाही. हिनं बंद तर तेव्हाच तोडून टाकले, तेव्हा आता फक्त केवळ औपचार एकदाच. जयतू देवी, अवंती राज्ञीला प्रणाम.
1: काय अवंती राज्ञी असा औपचारिक संबोधन? आर्य प्रणाम. औपचारिकता कशासाठी बरं? प्रथम मी आपली पत्नी आहे, नंतर अवंती राज्ञी.
0: सुंब जळून पीळही सुटलेला दिसतोय. चुकता हात आरे, आपण पत्नी होता ते पूर्वी, आता फक्त अवंती राज्ञी आहात.
1: आर्य, पूर्वी उद्वेगाच्या भरात आपणास निष्कासित केलं, त्याचा अजून रोष आहे वाटत.
0: रोष कसला, उलट तो माझ्यावर अनुग्रह झाला.
1: आर्य, औपरोधिक बोलणं पुरे, माझ्या दुःखावर डागण्या देऊ नका.
0: आरे, दुःख असलं तर ते आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे, आणि मी उपरोधन मुळीच बोलत नाही.
1: आर्य, मग आपले निष्कासन हा अनुग्रह कसा बरं?
0: आरे, त्यामुळेच मला कालीमातेचा कृपा प्रसाद लाभला, आत्मशक्ती जागृत झाली, कवित्व आणि विद्वत्तेचा लाभ झाला.
1: यांच्या बोलण्याला आत्मश्लाघेचा गंध येतोय. तर पाहूयाच यांची प्रतिभा. आर्य, आम्ही आपली कीर्ती ऐकून आहोत, आमच्यासाठी नवीन काही विशेष काही ऐकवाल का? अस्ति कश्चित वाघ विशेष.
0: प्रेमिकेच्या भूमिकेतून विरूपीच्या भूमिकेत शिरले वाटत. दाखवावीच हिला प्रतिभा.
1: आर्य विचारात पडलेले दिसतात.
0: छेचे, विचार इतकाच की आपल्याला पूर्वरचित काव्याचा वाघविशेष दाखवावा, यापेक्षा नवीन काव्य रचनाच करावी.
1: नवीन रचना आणि आत्ता करणार?
0: जरूर, आपल्या प्रश्नांतील शब्दावरूनच करू.
1: प्रश्नातील शब्दांवरून रचना?
0: भवती, शिवपुत्र कार्तिकेच्या जन्मावर एक काव्य रचण्याचा माझा संकल्प आहे. त्या काव्याची सुरुवातच प्रश्नातल्या पहिल्या आसी शब्दावरूनच आत्ता करतो.

0: मानदंडः।
1: साधु साधु, पृथ्वीचा मानदंड हिमालय, भव्य कल्पना।
0: आणि भवती, दुसरी एक कल्पना आताच सुचली आहे। घनागमामध्ये एक विरही यक्ष आपल्या प्रियतमेला निरोप पाठवण्यासाठी मेघालाच आपला दूध बनवितो।
1: अहा, अद्भुत कल्पना, अभूतपूर्वच हे काव्य।

0: निश्चितच जगातील सर्व काव्यांचा मुकुटमणी ठरेल.
1: तर भवती, आपल्या प्रश्नातील दुसरा शब्द कश्चित यावरून मी या काव्याची सुरुवात करतो. कश्चित कांता विरह गृहणा स्वाधिकारात प्रमत्तः शापे नास्तम गमित महिमा वर्ष भोगेन भर्तुः यक्षचक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुष वसति रामगिर्याश्रमेषु.
0: धन्य धन्य, अद्भुत कल्पना, अद्वितीय रचना.
1: अजून एक शब्द आहे आर्य, वाघविशेष. त्यावरून मी सूर्यकुलादेव रघुवंशाचे वर्णन करणारं काव्य सुरू करतो. वाघर्थाविव संकृप्तौ वाघर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरौ.
0: काय हे कवित्व, किती उत्तुंग प्रतिभा. पतिराज, मी त्यावेळी आपली योग्यता ओळखली नाही याची मला लाज वाटते. अक्षम्य अपराध घडला माझ्या हातून, पण तेव्हापासून मी पश्चातापाच्या अग्नीमध्ये अहोरात्र जळतच आहे. आपण उदार मनानं माझा अपराध पोटात घालून मला क्षमा करावी आणि माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा ही प्रार्थना आहे. मला राज्य नको, वैभव नको, मला आपल्या चरणाशी जागा हवी.
1: शांतम पाप भवती, क्षमा कसली मागता. मी पूर्वीच आपणास सांगितलं आहे की आपल्यामुळेच मला हे स्थान प्राप्त झालं आहे. तस्मान आपण तर माझ्या गुरुस्थानी आहात. मी आपणास वंदन करतो.
0: प्राणनाथ, मी इतकी वर्ष प्रतीक्षा केली ती आपण मला पत्नी म्हणून स्वीकाराल या आशेनं. आपल्या या वक्तव्यानं माझ्यावर वज्रपातच झालाय.
1: क्षमस्व भवती, पत्नी म्हणून स्वीकार करून मी आपणास माझ्यापेक्षा खालचं स्थान देऊ शकत नाही.
0: पण प्राणनाथ, आपल्या गुरुस्थानी विराजमान होण्याची माझी योग्यता नाही. माझं स्थान आपले पायांचीच आहे, तेव्हा कृपा करा आणि पत्नी म्हणून माझा स्वीकार करा.
1: ते कालत्री शक्य नाही. अरे, माझा तुझ्यावर रोष नाही, पण जी भावना मुळात रुजलीच नाही ती ग्रहित धरून आपणास पत्नी मानणं ही आत्मवंचनास ठरेल. तेव्हा पुन्हा एकदा मी गुरु म्हणून आपणास वंदनच करेन.
0: अरे रे दैव हतका, पुन्हा एकदा माझ्यावर निष्ठूर प्रहार केलास. प्रेम साफल्याच्या आशेनं विरह वेदना सोसल्या आणि अखेर अशी वंचना.
1: भवती, मी आपली कोणतीही वंचना केलेली नाही, कारण मुळात प्रेम भावनाच नाही.
0: माझं मन आपणास कळत नाही का कविराज? आपल्या काव्यामधून मधुर प्रेम भावना रंगवणारा कवी इतका निष्ठूर होऊ शकतो?
1: क्षमस्व भवती, माझा निश्चय झाला आहे.
0: कविराज, तुम्ही माझा स्वीकार करणार नाही तर मग ही प्रेमिका आपणास शाप देते की मी जर अनन्य भावानं आपणावर प्रेम केलं असेल तर माझ्या शापानं आपला अंत एका स्त्रीच्या हाती होईल, स्त्रीच्या हाती होईल.
1: अरे रे भद्रे, आपण पुन्हा संतापाच्या उद्रेकात माझी अगतिकता न समजून घेता अविचारानं मला शाप दिलात. असो, भवितव्यता अटळ आहे. आपणास मी गुरुस्थानी मानलं असल्यामुळं आपला शापही मी अनुग्रहच समजतो. येतो मी.
0: मी मंद भागिनी पात्र जीवनभर आपलंच नाव जपत राहीन, आपलंच नाव जपत राहीन.
1: साधया मस्तावत.
2: विचित्र दैवगतीने घडती घटना अघटित या जगती श्रेष्ठ कवीची ही नियती नसे प्रेम साफल्य ललाट.
3: गणिकांच्या त्या कवी गोष्टी जेथे लावी तोही उपस्थिती यांच्याशी स्नेह बंध जोडून शोधी प्रेम तृषेची तृप्ती.
2: हिमालयाच्या गिरीकंदरी भटके कवीवर खिन्न विचारी तेथे कुमार संभव निर्मी घनागमितो मेघदूत करी.
3: वागर्थाचा अद्भुत संगम तिसरे काव्य बने मनोरम रघुवंशाचा.

0: प्रतिभा विदग्धतेचा संगम
1: अद्भुत काव्य आणि नाटकी शृंगाराचा परिपोषकरी वैदर्भी रीती ती रचना उपमादिक अलंकार योजना कविता कामिनी शुभगानना
0: उतार वयात त्यास निमंत्रण देई सिंहल राजा कुमार सेन तिथे जातसे ते स्वीकारुन गणिका गृह हे निवास स्थान सिंहल द्वीप म्हणजे बरं का
2: श्रीलंका

0: प्रणाम असो आर्यांना. आपणास कोणत्या शुभनामानं ओळखलं जातं? आपण भारतवर्षातून आगमन केलं असं समजलं. आमचं नृत्य संगीत आपणास कसं वाटलं? आवडलं ना?
1: स्वतःची ओळख सध्या इथे न द्यावी हेच बरं. आम्हाला तुही नांशू सार्थवाह म्हणून ओळखतात. व्यापार हा व्यवसाय असला तरी काव्यरचना हा आमचा छंद आहे. नृत्यांचे गीत परिचित वाटतं.
0: साधू आर्य साधू. आजच्या नृत्याचं गीत आपल्या भारतवर्षातील एका श्रेष्ठ कवीच्या काव्यावरून नृत्यानुकूल छंदात रचलं आहे. कालिदास ह्या कवीवराचं नाव आपण ऐकून असालच. त्याच्या ऋतुसंहार नामक श्रेष्ठ काव्यातील कल्पनांवर प्रस्तुत गीत आधारित आहे.
1: आपला भाणा चालू ठेवावा हेच ठीक. कवी श्रेष्ठ कालिदासाच्या काव्याशी आमचा परिचय आहे, म्हणूनच हे गीत परिचित वाटलं.
0: आपल्या आगमनाने आम्हाला आनंद झाला आहे. इथले महाराज कुमारसेन हे कालिदास कवीवरांचे अत्यंत प्रिय सुहृद आहेत. काव्यरसिक महाराजांनी सध्या एक समस्यापूर्ती स्पर्धा आयोजली आहे. त्यासाठी आपली मदत झाली तर मोठे उपकार होतील.
1: अशी कोणती बरं समस्या महाराजांनी मांडली आहे?
0: आर्य, समस्या चरण आहे कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते. कमळावर कमळाची उत्पत्ती आम्ही ऐकली आहे परंतु पाहिली नाही. या समस्येचं उत्तर काही केलं आम्हाला सुचत नाही.
1: काय बरं उत्तर असावं? ही तर सोपी समस्या आहे. हे स्त्रिये, तुझ्या मुख कमलावर ही दोन नील कमले म्हणजे डोळे कसे बरे आहेत? बाले तव मुखांभोजे कथमिंदी वरद्वयम्.
0: अतीव शोभनम, छान. आर्य, आपण तर कालिदासाच्या तोडीचे प्रत्युत्पन्नमती कवी निघालात. काय सुंदर समस्या पूर्ती केली आहे.
1: आहे ना मार्मिक समस्या पूर्ती. मग उद्या आम्ही दरबारात जाऊन महाराजांपुढे ती सादर करू. त्यांना कळू दे तरी भारत वर्षातील काव्यशक्ती.
0: आर्य, आपण स्वतः दरबारात जाणार आहात? पण ठीकच आहे, आपणासच पारितोषिक योग्य आहे. अरे रे, हा समस्या पूर्ती चरण मला सुचला असता तर. पारितोषिकाचं धन मिळालंच असतं, पण गुणग्राहक महाराजांच्या कृपेनं राजनर्तकीचं पदही प्राप्त झालं असतं. आता माझ्या इष्टसिद्धीमध्ये या पांथस्ताचाच अडथळा आहे. हा दूर झाला तर पारितोषिक आणि राजनर्तकी पद माझंच आहे. काय बरं करावं? आर्य, आपल्या अद्भुत कवित्व शक्तीनं आमचा आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला आहे. उदयीक आपण दरबारात जाणार आहातच, पण आता रात्र उलटून चाललीये. पथिक शाळेत जाण्याऐवजी आपण आज इथेच मुक्काम केलात तर आम्ही धन्य होऊ.
1: काय आतिथ्यशील माणसं या प्रदेशाची. अपरिचित पांथस्थालाही अगत्याने आश्रय देतात. भद्रे, आमची निवासाची तयारी आहे. आम्ही आजची शेष रात्र इथेच व्यतीत करू.

0: छान, माझ्या मनासारखं झालं. आता रात्री कुंभीलकाला बोलावून याचा काटा काढावा आणि किरिंदी नदी किनारी त्वरित दहनही करून टाकावं हेच ठीक. इथे हा पूर्ण अपरिचित असल्यानं कुणाला काहीच कळणार नाही. चतुर्गे, तू आता निश्चितच राजनर्तिका बनलीस म्हणून समज. आम्ही उपकृत आहोत आर्य. आपल्या निवासानं हा प्रासाद पुनीतच होईल. आपण इथे मंचावर सुखे नैव निद्रा घ्यावी. प्रणाम. जयतु जयतु महाराज.
1: शुभस्तते. चतुरिके, आज समस्यापूर्तीचा शेवटचा दिवस. आजपर्यंत कित्येक समस्यापूर्ती सुचवल्या गेल्या आहे, पण त्यातील एकही आमच्या पसंतीस उतरलेली नाही. तुझ्या मुखाविर्भावावरून तुला काहीतरी नवीन सुचलेलं दिसत आहे. श्राव्यताम.
0: अनुग्रह झाला महाराज. मला सुचलेली समस्यापूर्ती अशी आहे. कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते. याचे उत्तर आहे, बाले तव मुखाम्भोजे कथमिंदी वरद्वयम्.
1: आह आह, साधू चतुरिके, साधू. या समस्यापूर्तीमध्ये श्रेष्ठ बुद्धिमत्तेची आणि प्रतिभेची चमक दिसत आहे. अमात्य जयवर्धन, आपलं काय मत आहे?
2: महाराज, मला आपल्याशी खासगी बोलायचं आहे.
1: ठीक आहे अमात्य. चतुरिके, तू बाहेरच्या कक्षात प्रतीक्षा करावीस.
0: जशी महाराजांची आज्ञा.
1: बोला अमात्य, काय म्हणणं आहे?
2: महाराज, चतुरिकेचं काव्य तर अतिउत्कृष्ट आहे. पारितोषिकास सर्वथा पात्र आहे. परंतु माझ्या मनात काही शंका आहेत. प्रथम म्हणजे, चतुरिकेमध्ये यापूर्वी अशी बुद्धिमत्तेची चमक, या दर्जाची प्रतिभा कधीच दृग्गोचर झाली नाही. हे काव्य हिचीच रचना आहे काय?
1: असं कसं म्हणता अमात्य? प्रतिभा कधीही स्फुरित होऊ शकते.
2: माझी दुसरी शंका ऐकावी महाराज. हे काव्य एका पुरुषानं स्त्रीला उद्देशून रचलेलं आहे. बाले या संबोधनावरूनच हे स्पष्ट होतंय.
1: अमात्य, आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. मग हे कुणाचं काव्य असावं आणि हिच्याकडे कसं आलं?
3: जयतू जयतू महाराज.
1: तीक्ष्णायुद्ध, उच्चताम, काय खबर आहे?
3: महाराज, माटर प्रदेशात किरिंदी नदीच्या तीरावर स्मशानामध्ये एका अपरिचित पथिक पुरुषाचं दहन करण्याची तयारी करण्यात येत आहे. आम्हाला घातपाताची शंका आल्यानं आम्ही गुप्तपणे पहारा ठेवला आहे. महाराजांनी या विषयात आज्ञा द्यावी.
2: महाराज, आपल्या शंकेचं हे उत्तर असावं असं मला वाटतंय. त्या पथिकाचा गणिकागृही मुक्काम असावा. आपल्या नावावर काव्य खपवून पारितोषिक प्राप्त करण्याच्या लोभानं गणिकेनं त्याचा घात केला असावा अशी शंका येते.
1: अरे रे, काही निर्घुणता. कोण आहे रे तिकडे? प्रतीक्षा करीत असलेल्या चतुरिकेला आणण्यात यावं. चतुरिके, खरं सांग, हे काव्य कुणाचं आहे?
0: हाय दैवा, महाराजांना संशय आलेला दिसतोय. महाराज, विश्वास ठेवा, ही रचना माझीच आहे.
1: चतुरिके, तुझ्या घरी कालच्या नृत्य गायनाच्या मैफलीत कोणी पांथस्थ होतं काय?
0: अरे देवा, माझी भीती खरीच ठरली. एक पथिक उपस्थित होता महाराज, पण नृत्य गायन संपल्यानंतर तो निघून गेला.
2: कुठे गेला? स्वर्गात वाटत. आणि जाण्यापूर्वी आपलं काव्य तुझ्याकडे देऊन गेला का? बोल, खरं बोल.
0: काय बोलता आपण अमात्य? पथिक गेला, हे काव्य माझच आहे.
2: चतुरिके, त्या पथिकाचं शव या क्षणी किरिंदी तीरावर दहन केलं जात आहे. खरं सांग, त्याच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस ना?
0: कुंभीलकाची योजना फसलेली दिसते. क्षम्यता महाराज. महाराज, क्षमा करा, माझ्या हातून अपराध घडलाय. पारितोषिकाच्या क्षणिक मोहापायी मीच त्या पांथस्थाचा घात करविला आणि त्याचं काव्य मीच आपणासमोर सादर केलं. घोर अपराध घडला महाराज, क्षमा असावी.
1: निर्घुण स्त्री, तुझं रूप अप्सरेसारखं असलं तरी हृदय

0: कृत्येचाच आहे. धनलोभानं अंध होऊन निष्पाप पथिकाचा वध करविलास. तुला शतशा वधदंड दिला तरी तो अपुराच ठरेल. परंतु तू स्त्री असल्यामुळे तुला मी आजन्म कारावासाची शिक्षा देत आहे. उर्वरित आयुष्य तू पश्चातापानं घालावंच हीच तुझी निष्कृती.
1: महाराज, काव्यातील प्रतिभाविलास पाहून त्याच्या कर्त्याविषयी माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे. तो पथिक कालिदास तर नसेल?
0: आपल्या बोलण्यानं माझ्या हृदयावर जणू वज्रच कोसळलं आहे. चला चला त्वरित तिथे जाऊ, खात्री करून घेऊ. चतुरिके, तुलाही शहानिशा करण्यासाठी आमच्या बरोबर यावं लागेल. अमात्य, साधया मस्तावत.
2: चलाव चलाव महाराज.
0: थांब थांब का पुरुषा मागे हो. एकही पाऊल पुढे टाकलंस तर त्या चिते शेजारी मला तुझी चिता स्वावी लागेल. तृष्णी भव, एका बाजूला उभा राहा.
1: प्रशंसा, तुझ्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. चतुरिकेने सत्य सांगितलं आहे. काळोखात केलं तरी पाप लपून राहत नाही.
0: तुझा निवाडा आम्ही करूच, पण त्यापूर्वी आम्हाला या शवाची ओळख पटवून घ्यायची आहे.
3: काय, माझा सरद कालिदास? अरे देवा, काय धाव साधलास? एका अलौकिक प्रतिभेच्या कवीचा असा दुःखद अंत व्हावा ना? प्रिय कालिदासा, अरे फसवलंस तू मला. तू येशील या अपेक्षेनं तुझ्या भेटीकडे डोळा लावून बसलेला या तुझ्या मित्रावर तुझा असा मृतदेह पाहण्याची वेळ यावी. आणि तुझा अंतही एका कवितेच्या क्षुद्र लोभापोटी व्हावा. दुर्दैवाचा हा आघात मला असह्य होत आहे. मित्रा, मीच तुझ्या मृत्यूला कारणीभूत आहे. तुला बोलावलं नसतं तर तुझा असा अंतही झाला नसता. मला हे जीवन असह्य झालं आहे, निरर्थक आहे हे जगणं. मित्रा मित्रा मित्रा, हा मी आलो तुझ्या बरोबर, हा मी आलो तुझ्या बरोबर अनंताच्या सहप्रवासाला.
0: अमात्य अमात्य, माझा निश्चय झाला आहे.
3: याच प्रिय सख्याच्या चितेवर मी आत्मदाह करून घेण्याचं ठरवलं आहे.
0: कुंभलिका,
3: चितीला अग्नी दे, मलाही जाऊ दे माझ्या प्रिय सरदा बरोबर.
1: समाश्वसी तू महाराज. महाराज, धीर धरावा. शोकवेगानं आपण आत्मदाह करून प्राणत्याग केलात तर त्यानं काहीच साध्य होणार नाही. ही भवितव्यता आहे महाराज. क्षणिक उद्रेकामुळे निष्कासित केलेल्या पतीची पश्चातप्त होऊन वाट पाहणाऱ्या आपल्या पत्नीचा स्वीकार न केल्यामुळं तिनं त्याला शाप दिला होता की तुझा अंत एका स्त्रीमुळेच होईल. कवीवर कालिदासाने स्वीकार केला नाही तरी त्या साध्वीने अंतापर्यंत त्याच्यावर प्रेम केलं. शेवटच्या क्षणीही तिच्या मुखात त्याचंच नाव होतं. अशा पुण्यवंत स्त्रीच्या शब्दात सामर्थ्य असतं महाराज. हे सर्व घडलं त्यात कवीवर कालिदासाचाही काही दोष नव्हता, पण त्या साध्वीचा शापच शेवटी खरा ठरला आहे. कविश्रेष्ठाचा अंत एका लोभी स्त्रीमुळे झाला, परंतु त्याचं पार्थिव शरीर नष्ट झालं तरी तो यशस शरीराने अजरामरच झाला आहे. त्याची काव्य परंपरा अबाधित चालू ठेवणं, या देशातही त्याच्यासारखी शारदोपासना करणं हे आपलं मित्र कर्तव्यच आहे. ते आपण करावं महाराज.
0: सत्यम. अमात्य, अशा दिव्य विभूतींचं पार्थिव शरीर महाभूतात विलीन झालं तरी ते यशा शरीरानं अमरच राहतात. प्रिय सहृद कविश्रेष्ठ, तुझ्या शरीराला अग्निसात करण्यापूर्वी मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या श्रेष्ठ काव्य परंपरेचा या देशातही प्रसार करणं हेच माझ्या उर्वरित जीवनाचं ध्येय राहील.
1: शुभम भवतु महाराज.
0: तुझ्या स्मरणात तुझ्याच रचना कौशल्याशी साधर्म्य दर्शवणारं जानकी हरणम हे काव्य मी रचेल.
1: शुभम भवतु.
0: शुभास्ते दिव्य पंथान संतु. शुभमस्तु.

कवी कुलगुरू कालिदास यांच्या जीवनावर आधारित विशेष नाट्यरूपक आपण ऐकलत प्रतिभा प्रवास. यात भाग घेणारे कलाकार होते सूत्रधार आणि तीक्ष्णायुध ज्ञानेश्वर गोवेकर, नटी आणि मदनिका डॉ अन्विता केरकर, कुंभिलक अभिजित एकावडे, अवंती सुंदरी सिद्धी उपाध्ये, कालीमाता आणि चतुरिका अनघा देशपांडे, मित्र आणि सिव्वल राजा कुमारसेन साईनाथ परब, सिंहल अमात्य लक्ष्मण पित्रे आणि कालिदास दिगंबर साखळकर. संशोधन आणि लेखन होतं लक्ष्मण कृष्ण पित्रे यांचं. दिग्दर्शन संगीत आणि प्रस्तुतकर्ता डॉ साईश देशपांडे. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती होती.

श्रोत्या मंजुषा कुलकर्णी यांच्या आवाजात सुवर्ण तुला ह्या नाटकातलं गीत, नाटकातलं पद आपण ऐकलं. विद्याधर गोखले यांची रचना आणि संगीत छोटा गंधर्व.